श्रद्धा सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौरदिनांक 1 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 22 मे 2026. श्रोते, आमच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

क्षेत्रतर्पण मोरेश वेदमूर्ति मोरेश्वर घेसास यांनी सादर केलेलं सरस्वती सूक्त आपण ऐकलं. मंगल प्रभात या भक्तगीतांच्या कार्यक्रमात श्रोतेला ऐकूयात वसंतराव देशपांडे यांच्या सुरातील भूपाळी. रचना ही शाहीर परशुराम यांची, तर संगीत आहे वसंत पवार यांचं.

श्रोतोत्पन्न वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील भूपळी आपण ऐकलीत. रचना होती शाहीर परशुराम यांची. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोतो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सहगऱ्यांच्या स्वरात मधुकर ठाकूर यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

शुभ मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरातील स्मिता म्हात्रे यांची भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे अजित कडकडे यांचंच.

श्रोत्यात आपण सुमन कल्याणपूर यांच्या सुरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलात. संगीत नियोजन होतं कमलाकर भागवत यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात पुन्हा एकदा ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या सुरातील हिंदी भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे शेखर सेन यांचं.

0: ऐकतो आता आपण समूह स्वरामध्ये कवी प्रेम वर्धन यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात डाळिंब पिकावरील तेल्या आणि मर रोगाचं नियंत्रण याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, डाळिंब सध्या वेगवेगळ्या अडचणीतून जात आहे. डाळिंबावरील विविध समस्येपैकी तेलकट डाग हा रोग ही एक मोठी समस्या आहे. महाराष्ट्रात या रोगाचा शिरकाव रोगग्रस्त कलमाद्वारे झालेला असून या रोगाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम कर्नाटक राज्याच्या सीमेलगतच्या भागात डाळिंबाच्या रोबी या जातीवर सर्वप्रथम दिसून आला. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. रोगाची लक्षणे अशी आहेत. तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पानं फुलं खोड आणि फळावर होतो. हा रोग जीवाणूजन्य असून झांतोमोनास या जीवाणूमुळे होतो. सुरुवातीस पानावर तेलकट किंवा पानतळ डाग पडतात. हे डाग कालांतराने काळपट होतात आणि डागाभोवती पिवळे वलय दिसते. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठा झाल्यावर पाने पिवळी पडून गळतात. फुलं फुलावर आणि कळ्यावर काळपट डाग पडतात. पुढे यामुळे फुलांची आणि कळ्यांची गळ होते. फळावर सुरुवातीला पानथळ तेलकट डाग दिसतात. त्यानंतर हे डाग तिपकरी काळपट पडतात. फळावर डाग एकत्र आले की मोठ्या डागात रूपांतर होते. फळावर या डागामुळे आडवे उभे तळे जातात. फळाची परत पूर्णपणे खराब होते. तळे मोठे झाल्यावर फळे इतर कारणाने सडतात आणि गळून पडतात. डाळिंबावरील क्षेत्र वाढत असतात.

0: त्यातील समस्या सुद्धा वाढतच आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत प्रामुख्याने भेडसावणारी समस्या म्हणजे डाळिंबावरील मर रोग. या रोगाची लक्षणे म्हणजे झाडाचे शेंड्याकडील भाग पिवळे पडण्यास अचानक सुरुवात होऊन वाळून जातात. मर रोगाच्या प्रादुर्भावास विविध कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने अयोग्य जमिनीत डाळिंबाची लागवड, लागवडीचे अंतर, पाणी व्यवस्थापनाचा अभाव आणि या व्यतिरिक्त कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव. वास्तविक डाळिंब फळ पिकाकरता हलक्या, मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची शिफारस केलेली असूनही बऱ्याच ठिकाणी भारी जमिनीत डाळिंब लागवड अयोग्य अंतरावर झालेली आहे. अशा प्रकारच्या भारी जमिनीत पाण्याचा निचरा होत नसल्याने ओलावा कायम टिकून राहतो. तसेच लागवड कमी अंतरावर केल्याने झाडांची गर्दी होते. पर्यायाने कीड रोगास अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होते. डाळिंब फळपिकात पाणी व्यवस्थापन फार महत्वाची बाब आहे. कमी पाण्यावर येणारे फळपीक असूनही बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अतिवापर डाळिंब बागेत केला जातो. त्याचप्रमाणे ठिबक सिंचन वापरताना झाडाच्या खोडावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्याकरिता ठिबकचे पाणी झाडाच्या खोडापासून 1.5 ते 2 फूट लांबीवर पडेल अशा प्रकारे ठिबक संचाचे ड्रिपर लावावेत. खोडावर पाणी पडल्याने त्या जागी ओलाव्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव, या बुरशीमुळे जमिनीलगत खोडाची साल कुजते, पर्यायाने शरीरक्रिया बिघडते आणि झाड वाळण्यास सुरुवात होते. डाळिंबाच्या मर रोग व्यवस्थापनेकरता कीड आणि रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्वाचे आहे आणि त्याकरता लागवडीपासून काळजी घेणे आवश्यक आहे. फ्युजेरियम बुरशी व्यवस्थापनेकरता कार्बेन डेंजिमचे 0.1% द्रावण 10 लिटर प्रति झाडास खोडाजवळ गोलाकार आळे करून ओतावे. 1 महिन्यानंतर ट्रायकोड्रमा 25 ग्रॅम प्रति झाडास 5 किलो शेणखतात मिसळून द्यावे. ट्रायकोड्रमा बुरशीच्या वाढीसाठी जमिनीमध्ये दर महिन्याला 2 किलो शेणखत प्रति झाड याप्रमाणे खोडाजवळ मातीत मिसळून द्यावे. डाळिंब पिकात मर रोग आलेला असेल तर औषधाचे प्रमाण दुप्पट करावे. त्यामध्ये कार्बन डायजिन 0.2% द्रावण 10 लिटर प्रति झाडास खोडाजवळ गोलाकार आळे करून ओतावे. तसेच 1 महिन्यानंतर ट्रायकोड्रमा पुन्हा द्यावा. रोग येण्यास जो काही घटकांचा उल्लेख केला त्या व्यतिरिक्त काही किडी आणि सूत्रकृमी मर रोगास कारणीभूत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खोडकिडा, खोडाला छिद्र पाडणारे भुंगे आणि मुळावर गाठी करणाऱ्या सूत्रकृमी इत्यादीचा समावेश होतो. बरं तर शेतकऱ्यांनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात एवढंच. राम राम.
1: श्रोत्यांनो, आपण कृषीवाणी या सत्रामध्ये डाळिंब पिकावरील तिल्या आणि मर रोग याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती ऐकलीत. याबरोबर आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सुरक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सुरक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते ऐकूयात ठीक 6:45 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: त्यांना सांगा, लक्षात ठेवा, तक्रार करणं म्हणजे चुगली करणं नाही, तर कोणाचं तरी आयुष्य वाचवणं असतं. आणि पालकांनो, तुमच्या मुलाशी दररोज संवाद साधा. त्यांना विचारा की आज शाळेत तुला कसं वाटलं, कोणाशी भांडण झालं आहे का, कोणाचं बोलणं तुला लागलंय का. मुलांचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून ते त्यांच्या समस्या तुमच्याशी मोकळेपणाने मांडू शकतील. शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि तिथे प्रत्येक मुलाला सन्मानाने वावरता आलं पाहिजे. चला तर मग आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया, आपण कोणाचंही खच्चीकरण करणार नाही, आपण बुलिंग करणार नाही, आणि कोणावरही अन्याय होत असेल तर आपण गप्प बसणार नाही. बुलिंगला म्हणा नाही आणि मैत्रीला म्हणा हो. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी माहिती ऐकलीत. तज्ज्ञ होते डॉक्टर हर्षल वाघ. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. उद्याच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाचा विषय आहे स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. तज्ज्ञ आहेत डॉक्टर हर्षल वाघ. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती.
1: ज्या घरामध्ये जमीन संरक्षण, जल संरक्षण, जीव संरक्षण, जंगल संरक्षण आणि ऊर्जा संरक्षण या पाचही गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करणारे लोक राहतात ते घरांची जीवनशैली आपण हरित जीवनशैली असं म्हणू शकतो आणि त्या घराला आपण हरित घर म्हणू शकतो. हरित शब्दांची एक सुंदर पद्धतीने व्याख्या केलेली आहे. हरित शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग काय होतं? HARIT. त्याचा लॉंग फॉर्म तयार केला तर होलिस्टिक ॲक्शन फॉर रिज्युविनेटिंग इंडिजिनस टेक्निक्स. म्हणजे आपले जे पारंपरिक ज्ञान आहे, आपलं जे पारंपरिक तंत्र आहे, त्या पारंपरिक तंत्राचं रिज्युविनेशन म्हणजे पुनरावलोकन करून पुनरुज्जीवन करायचं. मग तसं केलं तर पुढे काय करायचं? तर होलिस्टिक ॲक्शन, एक सर्वंकष कृती करायची. आणि ती सर्वंकष कृती केली तर आपण आपल्या घराला हरित बनवू शकतो, आपल्या परिसराला हरित बनवू शकतो. याची अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला कचऱ्याचा एक कणही घरातून बाहेर जाऊ देणार नाही असं नियोजन करायचं. आपल्याला ऊर्जेचा अनावश्यक एकही कणही खर्च होणार नाही अशी सवय लावून घ्यायची. आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे, त्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आहे. तसंच हवेचं दूषण वाचवण्यासाठी आपण वृक्षांची निर्मिती करणार आहोत आणि त्याच पद्धतीने सर्व जीवन

0: त्यांना सोबत राहता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणार आहोत. असं घर पूर्वी होती म्हणून तर तेव्हा खूप आजार नव्हते, खूप औषधं नव्हते. आपल्या आजी पणजीला विचारून बघा, मोठे आजार नाहीत, खूप औषधे नाहीत, खूप मोठा खर्च नाही, डोक्याला खूप ताण नाही, मोठे हॉस्पिटल्सही नव्हती. पण मोठी हॉस्पिटल्स लागतात खरं, पण ती खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर ते आपल्यासाठी भूषण नाही, आपल्यासाठी ते दूषण आहे. मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची गरज पडणे हे आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतंय हे सांगणारं निदर्शक आहे. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आपण आपल्या नित्यकामासाठी वापरू लागलो तर आपलं शरीर चांगलं राहतं. माती आणि पाणी चांगलं असेल तर शुद्ध अन्न मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. मग आपले मन, विचार, बुद्धी आणि आचरण हे सगळंच शुद्ध राहतं. पण अशा प्रकारचे अनेक लोक जर आपण एकमेकांना भेटत राहिलो तर आपण एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान करू शकतो. याला आपण हरित मिलन म्हणू शकतो. यातून आपल्याला करत असलेल्या कामाबद्दल आनंदही मिळतो, समाधानही मिळतं, समान विचाराचे मित्रही मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे झालेल्या एखाद्या फळांची एकमेकांना भेट देता येते, एकमेकांच्या रोपांचं एक्सचेंज करता येऊ शकतं. एखाद्या वेळी आपल्याकडे भाजी तयार झाली असेल तर ती भाजीसुद्धा आपण एकमेकांना एक्सचेंज करून आनंद देऊ शकतो. मग अशा प्रकारे आपलं गाव, आपली कॉलनी, आपली सोसायटी याच्यामध्ये ज्यांचं हरित घर आहे अशा हरित विचारांच्या लोकांनी 15 दिवसांनी किंवा आठवड्यानी किंवा एक महिन्याने तरी हरित मिलनाचा कार्यक्रम ठेवायला काय हरकत आहे.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 6:55 होत आहेत.
2: आणि आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.

डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड सांधे दुखी गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सहक्षित करूत. सकाळी ठीक 10 वाजता विशेष गीतगंगा हा संवादात्मक कार्यक्रम. 10:30 मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांमधील कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. सकाळी 11 वाजता महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व. आज या कार्यक्रमात उभी रहा तिच्या मागे हे प्राध्यापिका डॉक्टर सुरेखा शिरसाट खंडाळे यांचे विचार आपण ऐकू शकाल. निवेदन असेल अपर्णा खोपटीकर यांचं. 11:30 गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम. 11:40 आम्ही प्रसारित करू मिश्र संहिता कार्यक्रम. दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्री 8:45 समाचार संध्या. ठीक 9 वाजता News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तसे तो आता आपण आमच्या आणि त्यानंतर रात्री 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. तर श्रोत्यात आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
2: ओ मा
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. अहो अहो काय होत आहे तुम्हाला? तुमची एक माझी लुळी का पडलीये?
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूयोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाडे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्पोक केअर 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहमदनगर.
0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजले. श्रोत ऐकूयात संत शिरोमणी मन्मथ स्वामी करत परमरस या ग्रंथातील निवडक ओवी परिचय आधारित कार्यक्रम मन्मथ आलासी फुलोका. लेखिका प्रज्ञा चोंडे आणि सादरकर्ते आहेत संजय काथवटे.

परमरहस्याच्या 7व्या अध्यायात संत शिरोमणी मन्मथ स्वामी परब्रह्म वस्तूचे वर्णन करू लागले. ती परब्रह्म वस्तू अगम्य म्हणजे बुद्धीने जाणता न येण्यासारखी आहे. इंद्रिये तिथपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे तिला अगोचर म्हणतात. व्यक्त रूपात नसल्यानं ती अव्यक्त आहे. तिला अवयव आकार नसल्यानं निरवयव आहे, निराकार आहे. ती निर्दोष आहे. सत्व रज तम या त्रिगुणांच्या पलीकडं ते स्वरूप असल्यानं निर्गुण मानले जाते. ती स्थिर असल्यानं तिला अढळ असं म्हटलं आहे. त्या वस्तूचे तेज किती आहे हे सांगताना ते म्हणतात, जेथे वेदशास्त्राशी पडे मौन, जे ज्ञानातीत विज्ञान, ते अनिर्वाच्य न वदवे वाचे कडोन, ने जप तप धारणेसी.

0: धारणेसी।
1: ज्ञानाचा सर्वात मोठा मानला गेलेला ग्रंथ म्हणजे वेद। जिथे वेद त्याचे वर्णन करू शकले नाही, नेती नेती असे दोन वेळा म्हणून वर्णन करता येत नाही असं कबूल करतात। पर ब्रह्मस्वरूप हे या कार्यप्रपंचाच्या आणि कारण प्रपंचाच्या पलीकडे असल्यामुळे नेतीची द्विरावृत्ती करण्यात आली आहे। जेथे कार्यप्रपंच आणि कारण प्रपंच हे दोन्ही बाधित होतात, अबाधित राहणारी केवळ परब्रह्मवस्तूच अद्वितीय आणि एकमेव

जप तपादी साधनांनी ते स्वरूप गवसत नाही. जप ज्या वाचेने करावायचा ती एक नव्हे तर चारही वाचा तिथं शांत होतात. म्हणूनच येतो वाचो निर्मंतते अप्राप्य मनसासह असं उपनिषदात म्हटलं आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी या चारही वाचा मन बुद्धी त्या ब्रह्मस्वरूपाचे वर्णन करू शकले नाही. असा परमात्मा विश्वातील अणुरेणूत भरून राहिला तशी देहातही आहे. पण ती कशी देही असूनही देहाशी अतीत त्याची व्याप्ती देहात आहे पण तो देहापासून अतीत आहे. देहाला त्या परब्रह्म आत्मवस्तूचं अधिष्ठान आहे आधार आहे सत्ता आहे. ते परब्रह्म स्वरूप कसं हे स्पष्ट करण्यासाठी मन्मथ स्वामी दृष्टांत देतात. लाकडात अग्नी असतो तो घर्षणानं व्यक्त होतो. एरवी अग्नी लाकडात राहून लाकडाला जाळीत नाही. गुरुकृपारूपी अरणीने वस्तुकळा स्पष्ट हा भाव या ओवीत स्पष्ट केला आहे. देवी गुरुकृपा अरणी संबंधे वस्तुकळा प्रगटे खाबंदे मग देहबुद्धी नाशे स्वच्छेंदे क्षणामाजी तत्वता

0: आपण संत शिरोमणी मन्मथ स्वामी करत परमरस या ग्रंथातील निवडक ओवी परिचार आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. मन्मथ अलासी भुलुका, लेखिका होत्या प्रज्ञा चौंडे आणि सादर करते होते संजय काथवटे. मन्मथ अलासी भुलुका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
2: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, एवन साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
2: विजिट आत्मा मलिक
0: .com. आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.
3: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व. सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व. महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो यानंतर ऐकूया ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा।
1: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर।
0: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
2: विजिट आत्मा मलिक online.com।
3: दातांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंतच, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999 1827।

0: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य सरकार जागतिक भागीदारीसाठी कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सायप्रस मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून व्यापार केंद्र सुरू करणार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथले बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे सीबीआयच्या ताब्यात. पेट्रोल तसंच डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, नागरिकांनी संयम राखावा. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. आणि पुढील 36 तासांसाठी विदर्भातल्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट. मराठवाड्यात परभणी इथं 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं. सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदिदेस यांनी यावेळी बोलताना भारतीय उद्योगांना फक्त युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी केली. दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान दक्षिण कोरियासोबतही राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागानं काल 3 सामंजस्य करार केले. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. कौशल्य विकासाच्या क्षेत्रात दक्षिण कोरियासोबतची भागीदारी राज्यातल्या तरुणांसाठी

जागतिक संधी निर्माण करेल। प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण प्रणालींच्या माध्यमातून भारताची कुशल मनुष्यबळ शक्ती मजबूत करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। काल मुंबईत राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जासाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना बँकांना केल्याचंही त्यांनी सांगितलं। यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचं सावट असून हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या फक्त 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे। या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। हे संकट लक्षात घेता जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत। राज्यात बियाणे तसंच खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नियोजन विभागाकडून यासंदर्भातला शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे। इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे। आफ्रिकेत डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत। या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशा लक्षणांचा समावेश आहे। अशा प्रवासानंतर 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळली तर वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे। माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर इथं काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष सय्यद अक्रम यांच्यासह अनेकांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली। महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेत दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत ही शपथ घेण्यात आली। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत।

0: तुमच्याच महसूल मंडळात।
1: नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधले बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं काल ताब्यात घेतलं। शिरुरे यांना आपल्या मुलीसाठी नीटचा प्रश्नपत्रिका संच खरेदी केल्याच्या संशयावरून ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। काही दिवसांपूर्वी सीबीआयनं त्याच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती। त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला पुणे इथं बोलावलं होतं। चौकशीअंती त्याला ताब्यात घेण्यात आलं। दरम्यान आरसीसी कोचिंग केंद्राच्या वतीनं काल लातूर इथल्या केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली। संचालक शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत, मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी क्लास प्रशासनाकडून शैक्षणिक उपक्रम सुरू ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी संयम राखावा असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातल्या विविध पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीसाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी केल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे। सामाजिक माध्यमावरील चुकीच्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये इंधन टंचाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। जिल्ह्यात सर्व पेट्रोल पंपांवर नियमित मागणीपेक्षा 30% अधिक अतिरिक्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे। सामाजिक माध्यमावर चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर प्रशासन सायबर कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे। नांदेड शहर आणि जिल्ह्यातही पेट्रोल तसंच डिझेलचा पुरेसा साठा असून नियमितपणे पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे।

डिझेलच्या मागणीत 25 ते 30% वाढ झाल्यानं पॅनिक खरेदी होत आहे, त्यामुळे टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. जालना जिल्ह्यात खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रात रेशीम हातमाग प्रशिक्षण कार्यक्रमाचा काल समारोप झाला. जालना इथं रेशीम विणकाम उद्योग वाढवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी नमूद केलं. पहिल्या टप्प्यात 30 महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं असून

0: त्रास होणार नाही याची दक्षता प्रत्येक विभागानं घ्यावी, कामात निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तेलंगणा राज्यातल्या पोचमपाड बॅकवॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसला असून सीमावर्ती तालुक्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं या मागणीसाठी काल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची लँड बँक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिल्या आहेत. या संदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. प्रत्येक तालुक्यातल्या शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, गायरान पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ते मोकळे करण्याचे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिले आहेत. काल या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 44°, छत्रपती संभाजीनगर इथं 41, बीड 40.4 तर धाराशिव इथं 39.1 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना पुढच्या 36 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य सरकार जागतिक भागीदारीसाठी कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सायप्रस मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून व्यापार केंद्र सुरू करणार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथले बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे सीबीआयच्या ताब्यात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचं ठीक 7:20 झाले आहेत. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
2: सांधे

0: डॉक्टर परीक्षित हेगडे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड सांधे दुखी गुडघे दुखी आणि मणके दुखी वर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. नागपूरचे कमल कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे. हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
1: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com.
0: नागपुर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे. हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com.
0: नागपुर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे. हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस

0: बोटिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
1: अस्सल मराठमोळी गाणी मराठी चित्रपटातली
2: जीवनात ही घडी अशी राहू दे.
1: शब्द संगीत आणि स्वरातून मराठी पण जपलेली
3: सागरी किनारा ओला सुगंध वारा हा सागरी किनारा.
1: मधुर गाणी हळुवारपणे तुमच्या मनात उतरलेली
4: बोलीन जेते कळेल त्याला जीना बोलीन कळेल ते
1: गाणी मनाचा ताबा नकळत घेऊन हृदयात दाटलेली श्रोते हो अवश्य ऐका गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम दररोज सकाळी 7:40 आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
0: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ. नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
5: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोत्या सहक्षेप करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
6: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे, तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55 वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंग मध्ये जास्त असतात, हे गेमकडे जास्त अट्रॅक्शन असतं. आणि गुगल प्ले वरती इतके ऍप्स आहेत गेमिंगचे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली आहे, आपला मोहल्ला सोडलेला आहे, त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव हे इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त 2 नाही तर 3 माणसं त्या घरात राहिलेली आहे.
2: बरोबर.
1: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोन वरती मिळायला लागले. आईशी बोलायचंय मोबाईल वरती, वडिलांशी बोलायचंय मोबाईल वरती, काय बघायचंय मोबाईल वरती, आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंग

0: गोष्टी जास्त चाललेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं, मुली, खास करून 25 वयोगटाच्या खालची, हे सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहेत, इतके ऍक्टिव्ह आहेत. आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्या पेक्षा, तुलना सुरू होते मुलांच्या मध्ये, मुला मुलींच्या मध्ये तुलना सुरू होते. कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरून तुलना होते, किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून पण तुलना होते. मग ह्याच्यामुळे काय झालेलं, हे सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते. शोधावी लागते खरी माहिती कुठली.
1: बरोबर.
0: कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती, त्यामुळे सगळं गोंधळलेलं, विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तीने ती ऍज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते, अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे ह्या सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून जेवढे ऍपचा वापर जी लहान मुलं करतात, त्याच्यामध्ये ग्रुमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रुमिंग म्हणजे काय, की त्याला उगच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच, असं करून त्याचा इंटरेस्ट वाढवला जातो. आणि वासा वाढवत वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर 5-5 तास, 7-7 तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे. कारण तो बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूड मध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो, अशी काही समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ग्रुमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचा अकाउंट त्या ऍपला देतो पैसे
1: काढण्यासाठी.
0: आणि वडिलांच्या अकाउंट मध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंट मध्ये जेवढे काही पैसे ते सगळे त्यात पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दोन भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले ते गेमिंगच्या बांधकडे. म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्हे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाहीये, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे. थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्यावर तुम्ही कुठलीही माहिती बिलीव्ह करू शकत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाहीये. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. तर ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असतात. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्राम वरती एका मुलीला, एका मुलानी मुलगी आहे असं भासून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करण्यापत्ती मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा, ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते. ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठेतरी कलेक्शन फोटो गॅलरी मधून काढलेले फोटो, आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत होते. परिणाम असा झाला, एके दिवशी त्याने सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज कर. ब्लॅकमेलिंग सुरू केलं. परिणाम झाला, त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर कळलं.
1: अच्छा.
0: म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असते, तर ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी, मुळात पोस्टच करू नये.
1: अच्छा.
0: आपली फोटो गॅलरी वेगळी असावी, त्यासाठी वेगळा आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात, त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवायचे. परंतु सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल, तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का. जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये. तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून,

0: ती सायबर गुन्हेगाराची असू शकते.
1: अच्छा,
0: तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते. तो तुमच्या ओळखीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईल वरचा फोटो बघून आपण ते ऍक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो, फेसबुक अकाउंट असतो, ते ओपन असतो. आणि त्या अकाउंट वरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं. जनरली अगोदर त्याने अभ्यास केला असतो एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या, त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूवीज आवडतात का, फायटिंगच्या मूवी आवडतात. खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूवी बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंट असतात, ते सगळं त्याच्यावर लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट. ते काही हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली आहे तो व्यक्ती तोच आहे का.
1: अच्छा,
0: तुम्ही फोन करा, त्याला विचारून घ्या. तो म्हणला हो, तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे, आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत
1: नाही,
0: एक सामान्य समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं असत आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: तर
0: माझ्याकडे कशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा.
0: मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं

0: खोटा आहे. ब्लाइंड लाइन मी सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात 22 मे 2026 शुक्रवार रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका माझा आवार माझं शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत प्रसारित.
2: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. श्रोते प्रसारित होत गीतांजली हा मराठी चित्रपटांचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोते ऐकूयात अमर भोपाळी या चित्रपटातील शाहीर अमर शेख यांची गीतरचना पंडितराव नगरकर यांच्या स्वरात, संगीत नियोजन वसंत देसाई यांचं.

फडफडणाही त्याची तडफड घ्या रानात, येड बोकरा वाणी कर भटकता या रानात, जर का नाही जाग झाला झेंड्याला साथ दिली नाही.

0: राष्ट्र मेलेल जिवंत झालं केलं.
1: हे मरदार किरदाजी जीजी, हे मरदार किरदाजी जीजी.
0: बंगालच्या समुद्राला हजाराच्यात बैसला, दर्शनासाठी तिष्ठतच बसली होती सिंधू माया. केला फटके होऊन दौडला घोडाला केला गेला. अशी परंपरा ज्याची थोर वक्त परिघोर आहे येणार. ऐका तुम्ही राजे
1: हो, राजे हो किरदाजी जीजी, हो राजे हो किरदाजी जीजी.
0: फटकेला झेंडा लागला होता पाचीला, आनंद होता झाला आम्हा महाराजाची दोन बोट स्वर्ग राहिला. आठ्येहून आलीन गेले थेट रंग महाला, झाली खुशाली तो महाराष्ट्र दंग थारा झाला. रंग महाला नवी बया भेटली त्याला, लावणीचा पाहुण चिणदार रूप तिचं न्यार झाला.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी?
2: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी. आता जाग बाई.
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: श्रोतो, गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील सुधीर फडके यांनी गायली, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत सुधीर फडके यांचंच.

क्षेत्र गीतांजली या मराठी चित्रपट यांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या स्वरात अपराध या चित्रपटातील मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना.

श्रोता आता आपण अशी ही साताऱ्याची तारा या चित्रपटातील ग. धी. माडगूळकर यांची गीतरचना ऐकलीत. स्वर होता आशा भोसले यांचा, तर संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. श्रोतो, गीतांजली या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अवघाची संसार या चित्रपटातील डॉक्टर वसंत अवसर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं.

श्रोता तुझा आपण आशा भोसले, सुधीर फडके आणि सहकार्यांनी गायलेली अवघाचे संसार या चित्रपटातील डॉक्टर वसंत अवसरे यांची गीतरचना ऐकलीत. श्रोता या गीतरचनेबरोबरच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट ईदांचा कार्यक्रम संपला. गीतांजली हा मराठी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक्ष करत आहोत समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर ठीक 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: editorial titled Castaway writes that people must have the option to state they are casteless in the census. The paper adds that the Supreme Court was not wrong to dismiss a petition that sought to stall the caste census, which is part of the ongoing census 2027. The Chief Justice of India remarked that any government of the day must know how many people are backward and how many need welfare. And finally, the Statesman on its front page says, ahead of Nautappa, planes simmer, but some respite around May 29th. And with that, it's back to you, Pramod.
1: Thank you. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with President of Cyprus, Nikos Christodoulidis, in New Delhi today. First International Big Cat Alliance Summit scheduled to take place in New Delhi on the June 1st postponed. Railway urges passengers to remain alert and immediately report any suspicious activity or individual on railway premises on helpline number 139. Calcutta High Court orders setting up special team of CBI to probe hushing up charges in RG Kar rape murder case. Pulwama terror attack mastermind Hamza Burhan killed by unknown gunmen in Pakistan-occupied Jammu and Kashmir. U.S. Secretary of State Marco Rubio says Washington is ready to sell as much energy as India is willing to buy. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. क्रिस्टोडौलाइड्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाइन क्रमांक 139 द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी रेल्वेगाड्या रेल्वे स्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन आणि सीसीटीव्ही प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं.

0: हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी IBCA म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी IBCA सुरू करण्यात आलं असून IBCAची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं RG कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे पर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात CRPFच्या 40+ जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे $5,00,000 खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड एस्ट्रोनॉटिक्सकडून 2026 गॉडार्ड एस्ट्रोनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि

0: यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडायलॉइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आणि आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात सुधीर मोघे यांची गीतरचना पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.

श्रोता तथापन लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं पंडित रुद्रनाथ मंगेशकर यांचं. सूर्य भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व। मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व। सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व। महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही मटले चिंब भिजावे, त्यातही मटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठ

तुमच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम ऐकूयात दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

श्रोते भावधारा या सुगमगीतांच्या कार्यक्रमात शेवट ऐकूयात कृष्णा कर्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे अनिल मोहिले यांचं.

शतवत आपण कृष्णा कल्ले यांच्या स्वरातील वंदना विटणकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्माता अनिल मोहिले यांचं. श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता सहक्षित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: एक्सेस स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: अहो अहो काय होत आहे तुम्हाला, तुमची एक बाजू लोळी का पडली आहे?
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाडे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मा,
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन्स ओपन.
6: ही कहानी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची. विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं. झालं बजेट तयार?
7: हो.
6: 5000 वाचले. नवीन साडी घेऊया?
7: नको,
6: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
7: आणखी
6: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
7: आली आहे मोठी. आता जाग बाई.
8: RBI सांगते,
6: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
9: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे, हॉटेल नीलकमल, नगर रोड, बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
10: 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
11: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
10: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
11: विजिट
8: atmamalikonline.com.
9: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे, हॉटेल नीलकमल, नगर रोड, बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण.

0: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
1: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
2: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन डॉट कॉम.
0: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ. नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर सीबीएसई? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन.
0: नागपूर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ. नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
6: माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र. FM 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र, बीड आकाशवाणी केंद्र.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: नागपूर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
1: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व. सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व.

0: महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून. नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
1: रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र.
0: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
2: ऐकूयात विशेष गीत गंगा हा कार्यक्रम. सादर करते आहेत संजय भुजबळ.
3: श्रोतो नमस्कार. विशेष गीत गंगा कार्यक्रम मालिकेच्या सुप्रसिद्ध कवी गीतकार अभिनेते किशोर कदम सौमित्र यांच्याशी झालेल्या बातचीतीचा 6वा भाग ऐकूया. विशेष गीत गंगा सादर करते

0: सुधीर मोघे हे माझे अतिशय आवडते असे गीतकार होते. मला त्यांना दोन तीन वेळाच भेट आणि त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होत. मला आठवण सांगायला आवडेल की माझ्या एका नाटकाची तालीम म्हणजे अर्ली कालची आठवण आहे खूप. नाटकाची तालीम चेतना कॉलेज बँड्रामध्ये सुरू असायची. संध्याकाळी नाटकाची तालीम होती पण मी जरा आधी पोहोचलो म्हणून तिकडे एक संजय नावाचं साऊथ इंडियन हॉटेल आहे तिथे फिल्टर कॉफी छान मिळायची. आता मिळते की नाही मला माहिती नाही. तर मी संध्याकाळी तिथे कॉफी घ्यायला गेलो होतो आणि माझ्या टेबलवर माझ्या बरोबर साहिद लुधियानवीचा कलखिया होता. कलखिया वाचत होतो मी त्यावेळेला आणि ते वाचत असताना कॉफी आली आणि मी एक एक ते वाचतो एक एक घूट घेतोय. माझ्या समोरचा समोरची बाजू रिकामी होती आणि टेबलवरून मी इतका घुसलो होतो त्या पुस्तकामध्ये. आणि नंतर मग मी तेच घोळवत ते पुस्तक बंद केलं आणि कॉफी पित राहिलो. त्याचेच शब्द आठवत होतो साहिर लुधियानवी बद्दल विचार करत होतो आणि माझ्या डोळ्यांच्या फोकसमध्ये एक हात आला असा आणि तो पुस्तक असा हळूच आपल्याकडे ओढून गेला. वर बघितलं तर ते सुधीर मोघे होते. ते कधी येऊन बसले मला कळलं नव्हतं. ते म्हणाले तलखिया वाचताय माझा सुद्धा आवडता. मी म्हटलं हो मी किशोर कदम. हा हा मी तुम्हाला ओळखतो तुम्ही चांगलं लिहिता पण तुमचं हे आवडतं पुस्तक आहे आणि साहिर लुधियानवी तुम्हाला आवडतो ही आमची पहिली भेट होती. आणि त्यांनी लिहिलेली कितीतरी गाणी माझी सांज ये गोकुळी माझं अत्यंत आवडतं गाणं आहे. किती अंधाराचं गाणे माझं अत्यंत आवडतं गाणं आहे.
1: बरोबर आहे. मला वाटतं तो अख्खा अल्बमच तुमच्या आवडीचा दिसतोय. माझी या मना पण त्यातलं
0: हो माझी या मना मी लिहिलेलं वाचं मला आवडतं.
1: पण आपण म्हणाल त्याप्रमाणे लिहिल्यानंतर त्याचं जे चीज होतं आशाबाई आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेतच त्या गाण्याकडे आपण जाऊच या.

0: अंधार जेव्हा फिटतो मनात, तर जसं आपण म्हणालात की मनाची शक्तीच त्याला मागे टाकणार आहे, या अंधारानंतर जे ऊन येतं ते नकळत येण्यातली जी गंमत आहे.
1: मला कळलं तुम्ही आपली माणसं या चित्रपटात. माझं सगळ्यात पहिलं जे गाणं आहे चित्रपटातलं ते पहिलं गाणं आहे ओके, आणि ते आशा भोसलेंनी गायलेलं.
0: खरंच
1: संजय सुरकर दिग्दर्शक होता, सुधीर भट निर्माते होते. आणि त्या गाण्याची पण एक गोष्ट आहे की मला सांगण्यात आलं की रिमाता

अशोक अशोक जी आहेत, सराफ अशोक सराफ जी, आणि सगळी कथा सांगण्यात आली. आणि हे एकच गाणं अंतऱ्या अंतऱ्याने वेगवेगळ्या ठिकाणी ते येणार आहे. आणि सगळी कथा मला सांगितली गेली, सिच्युएशन इथं एक कडवं पाहिजे, इथं एक कडवं पाहिजे, इथे कडवं पाहिजे, त्या पद्धतीने मी ती ते गाणं लिहिलं की नकरता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहू लगे.

हसी पुन्हा दुःख चाहूल देते, किती दा नव्याने हसून जगावे, किती रंग या जीवनाचे पाहावे। जुई मोगऱ्याला जसा गंध येतो नवा गारवारा वनी वाहताना, अशा प्रकारे मी ते हे सगळं असं सिच्युएशन नुसार अंतरे लिहिले, आवडले त्यांना, अतिशय सुंदर चाल अशोक पत्कींनी दिली। आणि त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला मला उशिरा निरोप मिळाला की रेकॉर्डिंग आहे, तुला बोलवलेलं आहे। आणि मी वरळीला पोहोचलो रेडिओवाणीमध्ये, रेकॉर्डिंग ऑलरेडी सुरू झालेलं होतं आणि आशाताई नुकत्याच त्या माईक जिथं असतो त्या याच्यामध्ये केबिन मध्ये गेल्या होत्या। आणि मी हळूच असा चिंचोळा दरवाजा उघडून दाराकडे, एक बेंच होता त्याच्यावर ऑलरेडी एक माणूस बसलेला होता टाय लावलेला, मी त्याच्या बाजूला जाऊन बसलो आणि सगळं वातावरण सिरियस होतं, काहीतरी काहीतरी झालं होतं। आणि मग थोड्या वेळेने अशोकजी म्हणायचे हा चला सुरू करूया परत, आणि मग परत असं काही काहीतरी व्हायचं आणि त्या गायच्या नाहीत असं काहीतरी। पण नंतर मग खूप वेळांनी त्यांनी म्हटलं हा चला आता सुरू करूया, याच्यामध्ये बराच वेळ गेला आणि अशा त्यांनी गायलं ते गाणं। आणि ते गाणं गायल्यानंतर त्या बाहेर आल्या, कारण ते गाणं गात असताना त्या शब्दांशी आणि त्या भावनांशी त्या इतक्या एकरूप झाल्या होत्या, कारण नुकतेच हार्डी गेलेले होते। तुझ्या वाचून मी इथे राहताना, तुझ्या आठवांचा मनी जोगवारे, हे असे वगैरे शब्द त्याच्यामध्ये होते, त्यामुळे गाताना त्यांना खूप हुंदके फुटत होते, रडू येत होत, पण ते सगळं आवरून त्यांनी ते सगळं दुःख त्या स्वरांमध्ये ओतून ते गाणं लिहिलं आणि ते गाणं गायलं। आणि संपल्यानंतर जेव्हा त्या आल्या म्हणाल्या की फार सुंदर रे, खूप वर्षांनी इतकं सुंदर गाणं गायल्याचं समाधान कोणी लिहिलंय रे, तर मी कोपऱ्यात बसलो होतो। आणि मी अशा कुठली मळके कपडे घालून गेलो होतो, सुधीर भट म्हणून तो बसलाय ना तो मळका शर्ट घालेला, त्याने लिहिलंय, मग मी जवळ गेलो, मग फार सुंदर लिहिलंय वगैरे वगैरे। आणि मग सुधीर भटने मला खूप पैसे दिले, असे नोटांचे बंडलच दिलं, खुश झालं एकदम आशाताई म्हटल्याबरोबर। नंतर मग माझ्या बाजूला जो कडका असा माणूस बसला होता टाय लावलेला, तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला की तुमचं हे गाणं मीही बसून ऐकलं, मला खूप आवडलं, माझं नाव जगदीश खेबूडकर आहे। आणि ती जगदीश खेबूडकरांची माझी तिकडे भेट झाली होती। नंतर माझा योग नाही आला त्यांना भेटण्याचा, पण त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला ते उपस्थित होते, ही त्या गाण्याची गोष्ट आहे।

सर हे सगळं असताना निसर्ग असेल, मनाची हुरहुर असेल, एखाद्या मनाचा मनकवडेपणा जो कवीमध्ये असायला असतो, असायला पाहिजे असतो, तो तर आहेच आहे. पण दुसरीकडे बायकांच्या मनातलं म्हणा किंवा तिची जी दुःखाची एक किनार असते तिच्या प्रत्येक रूपाला म्हणा, तिच्या वागण्याला म्हणा, किंवा तिच्यावर लादलेल्या प्रसंगांवर म्हणा, त्याचंही यथार्थ चित्रण आपल्याला अनेक कलाकृतींमधून बघायला मिळतं. त्याचीही वेगवेगळी उदाहरणं आपल्या बाबतीत देता येतील.

0: मला वाटतं काकस्पर्शचंही उदाहरण इथं घेता येईल. या संदर्भात तुमच्याकडनं बऱ्याचदा ऐकलं, पुन्हा एकदा ऐकायला आवडेल जन्मबाईचा या गाण्याविषयी.
1: मला राहुल रानडे मी आणि गुरु आम्ही ऍक्च्युली पुण्याला चाललो होतो आणि आम्ही हायवे वरचा जो पनवेल नंतर जो पहिला जो टोल आहे ना पहिला टोल तो क्रॉस केला. एक्सप्रेस हायवेचा पहिला टोल क्रॉस केला आणि माझा फोन वाजला. आम्ही काहीतरी बोलत होतो आणि तो म्हणाला राहुल बोलतो, अरे काळ्या, मला तो काळ्या म्हणतो, काळ्या राहुल बोलतो.
0: ओके
1: बोल रे. तो म्हणाला, अरे तुला एक महेश माहिती आहे ना कोकणात शूट करतो काकस्पर्श, तर एक गाणं लिहायचंय तुला आणि असा असा असा असा विषय आहे आणि लिहायला पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे, किती दिवस? तो म्हणाले, किती दिवस नाही, आत्ता लिहायचंय, आत्ता पाहिजे. इकडे शूटिंग आहे, चालू आहे आणि त्याला ते शूट करायचंय परवा, उद्या रेकॉर्ड करणार मी, मला आत्ता पाहिजे. मी म्हटलं, अरे आता मी पुण्याला चाललो यार, हे गुरु सांग रे. तो म्हणाल, हो आम्ही पुण्याला चाललोय. अरे मी कसं? तो म्हणाला, राहुल म्हणाला, मला ते काही माहिती नाही, मी महेशला सांगेन, महेश तुला फोन करेल, मग तू बघून घे तुझं काय होईल ते. मग बघ तू पुण्याला पोहोचल्यावर बघ किती वेळ लागतो तुला, मला आजच्या आज दे. म्हटलं कसं यार, हे लोक ऐन वेळेला घोड्यावर बसून येतं असं कसं? म्हणजे काय यंत्र थोडी असतं असं काय, इकडून असं काहीतरी गहू टाकलं तिकडून पीठ आलं असं थोडी गाणं येतं, असं नाही येत ना गाणं. काहीतरी व्हावं लागतं आतमध्ये, थोडस ती भूमी नांगरावी लागते, काहीतरी ओल यावी लागते, काहीतरी शिंपण व्हावी लागते, काहीतरी रुजावं लागतं थोडस, मग थोडासा मोड यावा लागतो आणि मग काहीतरी अशी काहीतरी प्रक्रिया असू शकते ना.
0: बरोबर,
1: लगेच कसं काय सुचेल, पण लगेच पण होतं. म्हणजे
0: मला तेच रुजणं वगैरे तुम्ही म्हणाला, तर एक मला फोटो आठवला सोशल मीडियावरचाच की एका बंद कुलपातन एक कुंभ बाहेर आलेला आहे.
1: एक्झॅक्टली. तर माझ्या डोक्यात सुरू झालं सबकॉन्शियस माइंड मध्ये, मी बोलत होतो गुरु बरोबर, आमचं काहीतरी चाललं होतं आणि मी टोल साठी जे त्यांनी जी चिठ्ठी दिली होती ना, मी पुस्तक काढलं, ती चिठ्ठी काढली आणि दर्जा दर्जा दर्जा दर्जा दर्जा एक टाकी लिहिलं आणि राहुलला पाठवून दिलं. त्याच्यावर लिहिलंय, तुम्ही गुरुलाही विचारू शकता. आणि मी त्यांनी लगेच 10 मिनिटाला चाल केली, मला ऐकवली, म्हटलं दे पाठवून त्याला, त्याला आवडली आणि झालं ते रेकॉर्ड झालं आणि आवडलं लोकांना. असंही होतं कधी कधी.
0: खरंच नाही, खूपदा झालंय.

0: रे. असं ऐनवेळी आलेली गाणी पण खूपदा तुम्ही तितक्याच ताकदीनं दिली आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत.
1: श्रोतेवर्तात आपण विशेष गीत गंगा हा कार्यक्रम ऐकलात. विशेष गीत गंगा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:35 झाले आहेत. प्रसारित आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाता रे मेरा दिली या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अर्थातच मराठी चित्रपटसृष्टीतील लता दिदींनी आनंदघन या नावाने दिलेल्या काही मोजक्या चित्रपटातील एका चित्रपटातील गीतरचना. श्रोतो हा चित्रपट आहे साधी माणसं. साधी माणसं या चित्रपटाचं शीर्षक जरी साधं असलं तर या चित्रपटातील कलाकृती ही अतिशय उत्तम पद्धतीची झाली आहे. असामान्य अशी कलाकृती बालजी पेंढारकर बाबांच्या काळात होऊन गेली आहे. जयश्री गडकर यांनी अतिशय उत्तम असा अभिनय या चित्रपटामध्ये केला. गीतकार कवी योगेश यांच्या या शब्दांना आनंद घन अर्थात लता दिदींचं संगीत आहे. दिदींसह त्यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत अतिशय विलोभनीय आणि श्रवणीय असं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतल्या अवीर गुळेच्या गाण्यांपैकी ही कलाकृती आठवणीत जपावी अशीच आहे.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारी निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व। मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व। सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व। महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

श्रीदेव गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात अंतर ऐकूयात. 1970 साली प्रदर्शित झालेल्या धाकटी बहीण या चित्रपटातील गीतरचना. हे एक युगल गीत आहे. आशा भोसले आणि सुधीर फडके अर्थात बाबूजी यांनी गायले हे गीत. प्रेमिकांचे जीवनामध्ये आगमन झाल्यानंतर मनात काय काय भावना उमटतात त्याचे दाखले या रचनेमध्ये दिलेले आहेत. ऐकूयात धाकटी बहीण या चित्रपटातील गीतरचना.

श्रोत्यांनो, 1971 साली आनंद हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील एक गीत जिंदगी कैसी है पहेली हे एक अतिशय हृदयस्पर्शी असं गीत आहे. गीतकार योगेश यांची खुमासदार भाषा, अफलातून कल्पनाशक्ती आणि वेगळ्या विचार मांडणी त्यांच्या गीतातून व्यक्त होत आहे. त्यांच्या या गीतामध्ये एका अशा जीवनाचं दर्शन होतं जे दुःखी मनाला कुठंतरी विसावा देतं. जीवनाला माणसाला जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतं, अंधारातही विजेचा लख प्रकाश देतं असं हे गीत. सलीलदार यांच्या अवीट सुरसाजानं नटलेलं हे गीत, शास्त्रोक्त संगीताची बैठक असलेलं हे गीत मन्नाडे यांनी त्यांच्या दमदार आणि भारदस्त आवाजात गायलं आहे. राजेश खन्ना या सदाबहार अशा अभिनेत्यावर हे गाणं चित्रित झाले आहे. राजेश खन्ना यांना पडद्यावर हे गाणं म्हणताना पाहणं हा एक रोमांचित करणारा असा अनुभव आहे. त्यावेळी गीतातील दर्द, त्यांचं गांभीर्य आणि जीवनाचं सांगितलेलं तत्वज्ञान मंत्रमुग्ध करणारं वाटतं. ऐकूयात आनंद या चित्रपटातील गीतरचना.

0: कभी तो हंसाए।
1: श्रोत्रोत्तज अपन मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील आनंद या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकलीत। श्रोत्रोत्तज कार्यक्रमाच्या नंतर ऐकूयात आदमी या चित्रपटातील गीतरचना। शकील बदायूनी यांचे अप्रतिम शब्द, नौशदजी यांची सुरेल सुरावट आणि या शब्दांना सुवर्ण झळाळी देणारा अजरामर असा मोहम्मद रफी यांचा यासमहा असा आवाज, दिलीप कुमार यांच्या लाजबाब अभिनयाला वेदा रहमान, प्राण मनोज कुमार यांची समर्थ साथ, त्यामुळंच हा सुंदर चित्रपट अविस्मरणीय ठरला या चित्रपटातील गाण्यांमुळंच।

श्रोताओ, शेवटी गाता रे मेरा दिल या कार्यक्रमाच्या शेवट ऐकूयात सरस्वती चंद्र या चित्रपटातील गीतरचना मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत नियोजन आहे कल्याणजी आनंदजी यांचं, तर रचना आहे इंदिवर यांची. ऐकूयात सरस्वती चंद्र या चित्रपटातील गीतरचना.

श्रोत्यांनो, आपण लता मंगेशकर, मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सरस्वती चंद्र या चित्रपटातील इंदिवर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन कल्याणजी आनंदजी यांचं. भरतश्रोत्यांनो, या गीतरचनेबरोबरच आजचा गातार आहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गातार आहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र श्रोत सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित होत महिला बघण्यासाठीचा कार्यक्रम महिला विश्व. निवेदन अपर्णा खोपटेकर यांचं.
1: भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व.

मैत्रिणींनो, पाठीशी किंवा मागे उभे राहणे या वाक्प्रचाराचे संदर्भानुसार विविध अर्थ होऊ शकतात हे आपण जाणतोच. परंतु हे विधान जेव्हा एखाद्या स्त्रीच्या बाबतीत असतं तेव्हा कठीण किंवा संघर्षाच्या काळात तिला भावनिक पाठिंबा देणे किंवा आयुष्यातील एखाद्या महत्वाच्या निर्णायक वळणावर भक्कम आधार देणे हा अर्थ अभिप्रेत असतो. थोडक्यात काय तर तिला साथ देणे, तिचा खंदा आधार बनणे आणि तिच्यावर विश्वास ठेवणे म्हणजेच तिच्या पाठीशी उभे राहणे. मैत्रिणीनो, याच अर्थाचं सादरीकरण आज महिला विश्व कार्यक्रमात. तेव्हा ऐकूया उभी राहा तिच्या मागे, हे सुरेखा सिरसट खंडाळे यांचं सादरीकरण.

नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा सुभाष कुमार सिरसट खंडाळे मॅडम, माझी मुख्य अध्यापिका, मी आज उभे रहा तिच्या मागे हे सादरीकरण करणार आहे. 1848 ती स्त्रीच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी रोवली. भारतातील पहिल्या शिक्षिका व समाजसुधारक म्हणून समाजातील रूढी परंपरांच्या गाळात रुतून बसलेल्यांना भयंकर अंधकारातून ज्ञानाचा प्रकाशच नाही तर आत्मविश्वास, जिद्ध, चिकाटी, समतेसाठी लढण्याची तयारी, अन्यायाविरुद्ध लढा, संघर्ष पुकारून सन्मानाने जगण्याचे ती बळ देत निडरपणे तिचे अधिकार सुधारण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत माई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी उभी आहे असे सांगणारी क्रांतीज्योती माई कसल्याही परिस्थितीशी दोन हात करून नवीन मार्ग निर्माण करणारी, संघर्षातून उभी राहणारी खंबीर ती. तिला शिक्षणाचे महत्व किती आहे हे कळाले. क्रांतीबा ज्योतिराव फुले यांनी सांगितले आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या त्यांच्या शिक्षणाचा महत्व सांगणाऱ्या अभंगाचा तिने स्वतःच्या उन्नतीसाठी स्वतःचे अस्त्र आणि शस्त्र मानून त्याचा ध्यास घेताना दिसत आहे. ती समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, ती समाजाची शक्ती आहे. जर समाज तिच्या पाठीशी उभा राहिला तर शिक्षण, करिअर आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकते. सामाजिक समानता, शिक्षण, सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन तिच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे. सध्याच्या जगात तिचा घरात आणि दारात जगण्यासाठीचा संघर्ष फारच अवघड होत चाललेला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तिला झगडावे लागत आहे. जन्मापासून मरेपर्यंत तिचा संघर्ष थांबतच नाही, थांबण्याचं नाव घेत नाही. तिच्या अस्तित्वाला सर्पासारख्या वेढून असलेल्या दुःख, वेदना जन्मापासून मृत्यूपर्यंत तिच्या सोबत राहतात. संघर्ष तरी किती करावा, कशा कशासाठी करावा, कोणाकोणाशी करावा, डोळ्यातील

अश्रूंना थांबवून स्वप्नांचे निखारे डोळ्यात घेत ती त्याही परिस्थितीत धडपडते आहे, अडखळते, पडते, पण पुन्हा पुन्हा नव्याने उमेदीने उभी राहून भविष्याचा वेध घेण्यास सज्ज होते। तेव्हा तिला आधार देण्याचा, तिच्या पाठीशी उभे राहणे म्हणजे तिच्या स्वप्नांना पाठिंबा देणे, तिच्या अधिकारांचे संरक्षण करणे, तिला समानतेची व सन्मानाची वागणूक देऊन योग्य संधी दिली तर कोणत्याही क्षेत्रात ती यशस्वी होणारच हे ठरलेलं आहे। ती आपली सगळी दुःख एक सामान्य गोष्ट समजते, पण काय गमावलं हे फक्त आणि फक्त त्यांनाच ठाऊक असतं की त्यांनी काय गमावलं आहे। तिला माहिती आहे की आपल्याशिवाय आपला पराभव दुसरा कोणीही करू शकत नाही आणि आपल्याला दुसरा कुणीही विजयी करू शकत नाही। माणसातला आपलेपणा, ओलावा, चांगुलपणा आटत चाललेला आहे। अशा वातावरणात आपला चांगुलपणाचा विचार करते आणि चांगुलपणाचा दिवा नेहमीच अंधारावर मात करतो, मग तो मनातला असो की आसमंतातला। हा चांगुलपणा ती दाखवून देते आणि अधिक कार्यक्षमतेने काम करत राहते। तेव्हा तिच्या पाठीशी उभे राहू, उभे राहा। तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, जिंदगी से बड़ी सजा ही नहीं, जिंदगी से बड़ी सजा ही नहीं, और क्या जुर्म है पता ही नहीं। इतने हिस्सों में बट गई हूँ मैं, इतने हिस्सों में बट गई हूँ मैं, मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं, कुछ बचा ही नहीं। आज आयुष्याची लढाई लढ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे शब्द जर तिला एका वयास मिळाले तर आत्मविश्वासाने तिला बळ मिळेल। तिची लढाई 250 वर्षापासून सुरू आहे। अस्तित्वाच्या लढाईत आज पुरुष तिला साथ देत आहेत, तिच्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत, ही खूप आनंदाची बाब आहे। समाजाची मानसिकता आणि तिच्या प्रती बदलत आहे हे खूप गरजेचे आहे। जेव्हा समाजाची मानसिकता बदलते तेव्हा चांगले परिवर्तन दिसू लागते। व्यवसाय, नोकरी, स्वयंरोजगार, लघु उद्योग, बचत गट, विविध सरकारी योजना याद्वारे ती आर्थिक सक्षम होऊ शकते। रूढी, परंपरा, अंधश्रद्धा गाडल्या गेल्या पाहिजेत। त्यामध्ये आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल, तरच समाजामध्ये सकारात्मक बदल घडतील। मी मात्र माझ्या घरापासून सुरुवात केली। माझा मोठा प्राध्यापक भावाचे आणि माझ्या मोठ्या दिराचे दुःखद निधन वेगवेगळ्या वर्षी झाले होते। दोन भाऊजया व मोठी जाऊबाई यांच्या मागे मी ठामपणे उभी होते। या सर्वांपेक्षा लहान होते पण जागरूक शिक्षिका होते। अंत्यविधीच्या ठिकाणी जेव्हा शेजारच्या व घरातील बायका बांगड्या फोडण्यासाठी, मंगळसूत्र काढण्यासाठी, टिकली जोडवी काढून तिला विद्रूप करण्यासाठी आल्या, तेव्हा मी त्यांना शांतपणे अडवले, थांबवले, त्याही अडल्या, थांबल्या, समजून सांगितले, त्यांनी पण समजून घेतले असावे। मला खूप समाधान वाटले की आज त्या सर्व जणींनी मोठ्या असून सुद्धा माझं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि शांत बसल्या। मला खरोखरच खूप समाधान वाटले की एका चांगल्या परिवर्तनाच्या अनुभवाची मी साक्षीदार झाली आहे। आज त्या तिघी जणी आज चांगले जीवन जगताहेत। बायकांनीही आज चांगल्या विचारवंतांची पुस्तके वाचली पाहिजेत, चांगल्या विचारांची कास धरली पाहिजे, पुढे आले पाहिजे, मदतीचा हात आणि साथ पुढे दिली पाहिजे, एकमेकींना समजून घेतले पाहिजे। बायकाच बायकांच्या शत्रू आहेत असं सर्वजण म्हणतात आणि यावर हसतात देखील, याचाही विचार आपण केला पाहिजे। 10 पुरुष एकत्र छान राहतात पण 10 महिला कधीही छान एकत्र येऊन राहू शकत नाहीत असंही म्हटल्या जाते, आणि ते जास्त टक्के नसेल पण काही टक्के खरंही आहे।
आजचा

0: तिचा प्रवास संघर्षातून यशाकडे जाणारा आहे, म्हणून प्रत्येकाने तिला कमी लेखण्याऐवजी तिच्या क्षमतांवर विश्वास ठेवून तिच्या हक्कांचे संरक्षण करून आपण खऱ्या अर्थाने प्रगत समाज घडवू शकतो. ज्ञानज्योती सावित्रीमाई यांच्या एका पावलामुळे आज कितीतरी न भूतो न भविष्यती असा बदल घडत आहे आणि असाच छान बदल घडत राहील असा आशावाद आहे. ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत नेटके नेतृत्व, मातृत्व व कर्तृत्व त्या बजावत आहेत. आजची ती सर्वच आघाडीवर आहे, अश्वारूढ झालेली आहे. असं एकही क्षेत्र नाही की तिने तिथे पाऊल ठेवले नाही. सगळ्या परीक्षा, स्पर्धात्मक परीक्षेत पहिल्या पाचात तीच असते. घरातील सगळं काम करून न थकता व न थांबता संघर्षातून फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून आपली ठोस आणि वेगळी ओळख निर्माण करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी शक्तिशाली प्रगतीपथावर ठामपणे निडरतेने उभी राहणारी ती कुटुंब समाज देशाच्या विकासात अत्यंत मोलाचा वाटा उचलणारी भविष्याची शिल्पकार दमदार ती. परंतु दुसरीकडे लाखो स्थलांतरित महिला कामगार ती उसाच्या फडात, वीट भट्ट्यांवर, बांधकाम साईटवर, शेतात अजूनही अनिश्चित अपुऱ्या वेतनात दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या मजूर मोलकरीण निकृष्ट दर्जाच्या निवासात हालाकीच्या परिस्थितीत बिघडलेले आरोग्य व कुपोषणाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आहेत. हुंडाबळी अन्यायग्रस्त पीडितग्रस्त ऍसिड हल्ल्यातील जखमी ती, आत्महत्याग्रस्त शेतकरीण ती, परित्यक्त्या एकल पालकत्व नेटाने हाकणारी ती, घरगुती हिंसाचाराची बळी, बाल विवाह बळी, अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रस्त कितीतरी जणी आपल्या जवळपास दिसणारे आहेत, पण त्यांच्याकडे डोळे झाक करणारे आपण. न्यायाच्या प्रतीक्षेत आज त्या उभ्या आहेत. उभे राहू त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि समानतेचा समाज घडविण्यासाठी काहीतरी करण्याची आपल्या सर्वांची नैतिकता व आत्मिक जबाबदारी पार पाडण्यासाठी. ती कुणाची पणजी आहे, आजी, आई, पत्नी, बहीण, मावशी, आत्या, मुलगी या नात्यांच्या भेंडोळ्यात अडकलेली ती कोणीही असेल, अशा अनेक भूमिका निभावत ती समाजाच्या घडणीत मोलाचे योगदान देते आहे. आजची ती संघर्षाची कहाणी असेल, पण उद्याची ती यशाची निशाणी असेल. आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास तिला द्यावयास हवा. हा विश्वास तिला लढण्यासाठी ऊर्जा देणारा असेल. आज ती अवकाशाला गवसणी घालत नवा इतिहास निर्माण करत आहे. इतिहास साक्षी आहे, तिने प्रत्येक क्षेत्रात नवजन्म घडवला आहे. तिच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी चला आपण सर्व मिळून तिच्या शक्तीचा सन्मान करू, तिला पाठबळ देऊ. कुटुंबातून, समाजाकडून, विविध संघटनांकडून, शासनाकडून सकारात्मक पाठिंबा द्यावयास पाहिजे. तो मिळाला तर ती कोणत्याही मोठ्या संकटावर मात करून पुढे जाऊ शकते, नव्या आयुष्याची दिशा शोधू शकते. आज आपण फार प्रगतशील आहोत, प्रगती पथावर आहोत असे म्हणत असताना तिच्या बाबतीतील समस्या पण ज्याही आहेत त्या समजून घ्यावयाला हव्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे. तेच ती आज करते आहे. तिचा सन्मान आणि तिच्या प्रगतीसाठी दिलेला पाठिंबा हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. म्हणूनच म्हणते, उभे रहा तिच्या मागे. धन्यवाद.
1: उभी रहा तिच्या मागे हे सुरेखा सिरसट खंडाळे यांचं सादरीकरण आपण

महिला मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व। सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व। महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: आत्ताच आपण महिला विश्व हा कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं अपर्णा खोपटीकर यांचं. महिला विश्व हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11:26 झाले आहेत.
1: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व.

0: रसिक श्रोत्यांसाठी
1: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी गेली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
2: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
3: भारत हमको जान से प्यारा है.
1: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही मटले चिंब विजावे, त्यातही मटले चिंब विजावे. समर्पित करुणी याती ओंजळत, समर्पित करुणी याती ओंजळत. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी.

0: रसिक श्रोतांसाठी रसिक श्रोतांबरोबर एफएम बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र
1: एफएम सेवेचं हे बीड केंद्र आहे. सदर सकाळचे ठीक 11:30 झाले आहेत. प्रसारित आहोत गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम.

क्षेत्रातच आपण गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसगण हा कार्यक्रम ऐकलात. गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसगण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11:40 झाले आहेत. ऐकूयात मिश्र सेनेचा कार्यक्रम पंततपूर्वी जाहिरात संदेश.

शक्यतो आताच आपण श्रीधर फडके यांच्या स्वरात कवी वारा कांत यांची गीतरचना ऐकली. संगीत निर्माण होतं श्रीधर फडके यांचंच. मिश्रसेनेचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात शेवटी ऐकूयात समूह स्वरातील वसंत बापट यांची देशभक्तीपर गीतरचना.

श्रोत्रोत्तर आपण समूह स्वरामध्ये वसंत बापट यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मिश्र संहिता कार्यक्रम संपला. मिश्र संहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

मैत्रिणींनू, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजेच पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिकं आणि अगदी छोटासा कीटकही या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. हे आपण खूप छोट्या पण महत्त्वाच्या प्रयत्नांनी पार पाडू शकतो. ते म्हणजे झाडं लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून, पाण्याची बचत करून, पर्यावरण स्वच्छ ठेवून आणि वनस्पतींचं संरक्षण करून.

0: चला तर मग मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10वा. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझं इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलक फुलक, हलक फुलक.
3: आई ग, खूप दुखतय ग, जरा हळू लाव ना औषध. हात नको लावूस ग पायाला, खूप खूप दुखतय.
4: या ओरडू नकोस, थोडंफार दुखणारच आहे. आणि मला सांग, पायाला जर स्पर्शही केला नाही तर औषध कसं लावू ग मी?
5: रिया, मला सांग, तू कुठं धडपडलीस ग?
1: काही नाही ग आजी, तिला सवयच नसती धडपडायची बघ.
3: ए तू चुप रे, म्हणे सवयच आहे धडपडायची. अग आजी, मी की नाही गच्चीवर झाडांना पाणी द्यायला गेले होते.
5: अगो बाई, सूर्य पश्चिमेकडे उगवला की काय? तुझ्या दादूड्याचं काम चक्क तू केलंस.
3: ए आजी, काय ग तुझं हे, माझा पाय किती दुखतोय बघ ना. एकटं तुझं राहुल बाळच गुणाचं नाहीये, मी पण करत असते काम. आता तो माझ्या आधी उठून गच्चीवर जातो, मग घालतो झाडांना पाणी. कशाला उठायचं एवढ्या लवकर?
1: तुझ्यासारखं नाही मी सूर्यवंशी, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायला. रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो बघ मी, त्यामुळे कसं फिट अँड फाईन आहे. तुझ्यासारखं नाही एवढंसं लागलं तर मुळू मुळू रडायला लगेच.
3: आजी बघ ना का कसा बोलतोय हा, आधीच माझा पाय केवढा मुरगाळलाय, किती दुखतय माहितीये का, आणि हा मला चिडवतोय बघ ना.
4: ए राहुल, गप्प बस बघू तू.
5: अग पण रिया, झालंय काय? गच्चीवर पडलीस का पाय घसरून?
3: नाही ग आजी, झाडांना पाणी देऊन झालं की पक्ष्यांसाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. मग खाली येत होते तर चुकून एक पायरी सुटली, पुढच्या पायरीवर पाय गेला. तो सावरायला गेले तर एका पायावर भार पडला आणि तो मुरगळला. ग
4: औषध लावू दे ना मला आधी तू.
3: अगाजी खूप दुखतय ग.
1: पण रिया, पायरी सुटली कशी? नीट बघून उतरायचं होतं ना, अशी कशी एक पायरी सुटली बरं? मला तरी वाटतंय बहुतेक ना तुला चष्मा लागलेला दिसतोय, डोळे चेक करून घेतलेच पाहिजे बघ आता तुझे.
4: वा वा वा वा, लगेच सुतावरून स्वर्ग गाठायला निघालाय म्हणे चष्मा लागेल. चुकून झाली ती गोष्ट, म्हणून पाय मुरगळला तिचा एवढंच.
1: पण तिने डायरेक्ट उडी मारली ना अगं आई.
5: अगं रश्मी, तो म्हणतोय तरी एकदा तपासून घ्या की गळतीचे डोळे.
3: ए आजी, माझा पाय मुरगळलाय, त्याचं दुखणं नीट करा आधी. डोळ्याचं काय काढलं मध्येच? आई ग खूप दुखतय ग.
5: अगं रश्मी, किती सुजलाय ग तिचा पाय.
4: हो ना,
5: एक काम कर बघ, तिला आंबे हळद लाव गरम करून.
1: पण मी काय म्हणतो तुला सांगू का आजी, एकदा ना आपण तिचे डोळे तपासूनच घेऊ बघ.
5: पुन्हा डोळ्यावर आलास का रे तिच्या?
1: आई परवा तू तिला खिचडी करायला सांगितली होती ना.
4: हो.
1: हा मग तिने काय केलं आठवते त्या दिवशी?
4: हो चांगलंच आठवते, मुगाची डाळ समजून उडदाची डाळ घातली होती खिचडीत.
1: म्हणून तर मी म्हणते डोळे चेक करून घ्या.
3: अग सगळ्यांनी तर खाल्लीस ना ती खिचडी.
4: पण तू उडदाची डाळ घातलीस ना मुगाच्या डाळी ऐवजी.
3: हो ग, पण दोन्ही डाळी सारख्याच दिसतात ना. तरी मला थोडी शंका आली होती की मुगाची डाळ पांढरी का दिसतीये. मग मला वाटलं की तू पावडर वगैरे लावून ठेवली असशील खराब होऊ नये म्हणून.
4: छान,
3: चांगली तीन चार पाण्याने धुवून मगच टाकली मी खिचडीत ती डाळ.
1: तरी पण रंग गेला नसेल ना पांढरा.
5: अग भाई असं झालं तर, तरी मी म्हणत होते खिचडी एवढी चिकट का लागतीये. तुझ्या पुष्पा आजीवरच गेलीस बघ वेंदळेपणाला, तिनं काय तांदळात साखर मिसळून ठेवली आणि तू काय खिचडीत उडदाची डाळ घातलीस.
4: हो बाई, ते तांदळातून साखर मिसळलेली ती वेगळी करता करता ना अगदी नाकी नऊ आले होते माझ्या.
1: नऊ कसले, दहा पण आले असतील.
5: आणि अजून वर म्हणते

0: कशी? मला सगळं स्पष्ट दिसत.
1: अगं आजी, त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून थोपटत होती माहितीये.
0: अगं बाई,
1: आणि विचारलं तर म्हणते कसे माहितीये, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी.
0: अरे मोतीबिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या.
2: आहो आई, किती खर्च आला हो?
0: काय काहीतरी 60,000 आला म्हणे.
2: आपल्या पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल.
0: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता. तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000-1,000 रुपये भरावे लागले.
2: असं कसं काय झालं बरं?
1: अगं आजी, तिला 6,000 रुपये का भरावे लागले माहिती का? कदाचित तिने पॉलिसी काढताना ना 10% कोपेचा ऑप्शन निवडला असेल.
0: म्हणजे काय रे राहुल?
1: अगं कसं आहे ना, कोपे म्हणजे असा प्रकार असतो ना की आपण पॉलिसी काढताना जर कोपे घेतला 10%, 20% समजा, तर समजा जर आपल्याला 50,000 रुपये खर्च आला आणि 10% जर कोपे असेल ना तर 5,000 रुपये आपण द्यायचे.
2: अच्छा.
0: अगं बाई, असं पण असतं का?
1: हा, आणि आपल्याला असं वाटतं की मी तर पॉलिसी काढली आणि मी कशाला पैसे भरायचे.
2: बरं
1: ना ग, पॉलिसी काढताना लोक पटकन सहाय करून मोकळे होतात, पण आहे ना पॉलिसी काढताना या आधी नीट बघून घेतलं पाहिजे, नाहीतर मग ऐन वेळेत अशी अडचण निर्माण होते.
0: खरं की रे.
3: ए दादुड्या, तू हे काही इन्शुरन्सचं कौतुक सांगूच नकोस बघ. माझी मैत्रीण आहे ना विभावरी, तिच्या आजोबांनी काढला होता विमा. त्यांनी मोतीबिंदूच ऑपरेशन केलं, तर त्यांना सगळे पैसे स्वतःलाच भरावे लागले बघ.
2: अगं बाई,
1: अगं स्वतःलाच कसे काय भरावे लागतील पैसे? त्यांनी पॉलिसी कधी काढली होती बरं?
3: मागच्याच तर वर्षी काढली होती.
1: मग बरोबर आहे ना. अगं आज पॉलिसी काढली लगेच उद्या ऑपरेशनला गेलं असं काही गोष्टींमध्ये नाही करता येत.
3: म्हणजे
1: त्याला आहे ना वेटिंग पिरियड साठी थांबावा लागतं.
2: वेटिंग पिरियड?
1: हा, आणि त्या आजोबांनी वेटिंग पिरियड संपायच्या आताच ऑपरेशन केलं ना.
2: बरं.
1: म्हणजे कसं आहे ना की पॉलिसी काढल्यापासून आहे ना 24 महिन्यांच्या आत मोतीबिंदूचं ऑपरेशन जर केलं तर त्याचे पैसे हे आपल्यालाच भरावे लागतात. म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्ष झाले ना. हा, मग 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो.
2: मग हे मोतीबिंदूलाच असतं का फक्त?
1: नाही, कसं आहे ना काही आजारांसाठी काही काळ थांबावा लागतं, ज्याला आपण स्लो ग्रोईंग डिझीज म्हणतो. म्हणजे जसं की हर्निया झालं, गुडघ्याचे आजार झालं किंवा पाईल्स झालं, तर जे हळूहळू होणारे जे आजार आहेत, मोतीबिंदू काय एका दिवसात नाही ना होत.
2: बरोबर.
1: तो हळूहळू तयार होतो. मग पॉलिसी काढताना जे आहे ना की आपण ते बघणं गरजेचं आहे की वेटिंग पिरियड हा किती महिन्यांचा आहे. 24 महिन्यांचं वेटिंग पिरियड आहे, तर मग त्या आजार जर हळूहळू होणारे असेल तर मग आपण त्याचं 24 महिन्यांनी ऑपरेशन करावं.
2: अच्छा.
1: म्हणजे या आजोबांना 1 रुपया पण द्यावा लागला नसता कदाचित.
2: बरं. म्हणजे लगेच ऑपरेशनची गरज नसेल अशी डिसीज असं म्हणू शकतो का आपण?
1: हो बरोबर. आपण ज्या आजारांसाठी काही वेळ थांबू शकतो ना, तर तिथं थांबलं तर मग आपल्याला पैसे भरावे लागत नाही.
2: बरं.
3: म्हणजे विमा कंपनी म्हणते पहिली ओळख वाढू द्या मग मदत करतो.
2: तसंच काही सर.
0: अगं रश्मी, आजकाल ती हॉस्पिटलची पायरी चढली की जे खर्चाला सुरुवात होते ती हॉस्पिटलची बिल पाहूनच हृदय धडधड करायला लागतं बघ बाई.
2: आई, आणि म्हणूनच मला वाटतं आरोग्य विमा काढला ना तर चांगलंच बरं का.
3: आपल्याला कशाला घ्यायला लागतोय विमा? बाबांच्या कंपनीचा आहे ना ऑलरेडी.
2: आहे की यांच्या कंपनीचा, पण आपला आपला असलेला काही वाईट नाही ना.
1: रिया, तुला सांगू का, आई म्हणती ते अगदी बरोबर आहे बघ. आरोग्य विमा हवाच स्वतःचा, आणि स्वतःचा हवा. कारण कंपनीच्या विमा बाबत काय होतं ना की समजा जर कंपनी बदलली तर आधीच्या कंपनीत काम करताना काढलेला विमा कुठल्याही कामाचा राहत नाही, तो संपुष्टात येतो. नवीन कंपनी जॉईन केली की पुन्हा नव्याने विमा काढावा लागतो, म्हणजे मग आपल्याला ती सिनियरिटी मिळत नाही.
0: अरे राहुल, आणि समजा एका कंपनीमध्ये नोकरी संपेपर्यंत म्हणजे आपलं ते रिटायरमेंट पर्यंत काम केलं तर मग काही अडचण येत नसेल ना रे त्यात?
1: हो, अडचण तशी काही येत नाही, पण रिटायरमेंट नंतरचं काय. वय वाढलं की वाढत्या वयासोबत आजारपणा देखील येतात ना आजी.
0: खरंय रे.
1: आणि तुम्ही एकदा निवृत्त झालात की

0: कंपनीचा विमा बंद. नंतर येणाऱ्या आजारपणाचं काय मग?
1: म्हणजे नोकरी गेली कि विमाही म्हणतो मी पण निघालो असं का?
2: ए आजी, पुष्पाजीचा अनुभव कसा होता ग? आधीच ऑपरेशन म्हटलं की घाबरत होती ती.
1: हो मग,
2: हॉस्पिटल, औषध, इंजेक्शन, सलाईन या सगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती ना तिला. आणि आता मुख्य म्हणजे येणारा खर्च, त्याच तर फारच टेन्शन तिला.
1: खरंय बघ रिया, तुझ भित्री आधीपासून भित्रीचे बघती. लहानपणी तर लस द्यायला हॉस्पिटल मध्ये नेलं तर त्या डॉक्टरांच्या हातात सुई पहिल्यापासून जो गोंधळ घालायची, बाप रे, अगदी नाकी नऊ यायची बघ आमच्या. तिला आवरता आवरता.
2: म्हणजे तिने आताही हॉस्पिटल मध्ये गोंधळ घातला?
1: काय केलं की बाई. पण रिया, आता कशी घालेल ग ती एवढ्या मोठ्या वयाला हे असं शोभा देत का बरं? आता काय आलिया भोगासी असावे सादर. पण हो, तू म्हणती ते खरंय बरं का, तिला पैशाचं टेन्शन आलं असतं. पण तिचा विमा होता ना, त्याच्यामुळे तिला टेन्शनच नव्हतं सध्या.
3: अच्छा.
1: अगं, पण एक गंमत झाली बरं का.
3: कसली गंमत?
1: अगं, हॉस्पिटलमध्ये ना तिला शेअर रूम मिळाली म्हणे. ते एका रूम मध्ये राहतात ना दोन दोन पेशंट असतात तसे.
3: अच्छा.
1: हा, तिच्या बाजूच्या बेडवर जी आजी होती ना, तिला होती झोपेत घोरायची सवय.
3: अगं बाई.
2: अय्या, म्हणजे आजीचा अगदी सागर संगीत आराम झाला असेल.
3: कसला आराम, झोपेचं खोबरं नुसतं.
1: खरंय ग.
0: अगं आजी, पण तिला सेपरेट रूम नव्हती का मिळाली मग?
1: नाही रे,
0: रूम रेंट लिमिट. अगं तुला सांगू का, रूम रेंट लिमिट आहे ना खूप महत्वाचं असतं बघ.
1: म्हणजे
0: रूम बदलली की बाकीचा खर्चही वाढतो ना.
1: हा हा.
0: मग त्यामुळे पॉलिसी घेतो ना आपण, तर रूमची कॅटेगरी पण नीट बघायला हवी आपण.
1: अगो बाई, असं पण काही असते काय?
0: हो.
1: पण
0: आपण काय करतो, फक्त एजंट देतात तिथे सह्या करून देतो आणि मग नंतर हॉस्पिटलला गेल्यावर कळत रे हे तर नाहीच आपल्याला. मग हे सर्व बघणं आधीच गरजेचं राहतं ना.
1: हो
2: दादुड्या, तुला बरीच माहिती दिसतीये.
0: अगं राजूचे बाबा आहेत ना, ते इन्शुरन्स ऍडवायझर आहेत.
3: अच्छा, तो राजू तुझ्यासोबत बारावीला सोबत होता तो?
0: हा बरोबर बरोबर, तोच. त्यांना आलेले अनुभव ना ते कधी कधी आमच्याशी असे शेअर करतात, छान गप्पा मारतात, म्हणून आम्हाला काही गोष्टी कळतात.
3: अच्छा.
0: आणि मग पॉलिसी घेताना टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घेतल्या ना की मग काही अडचण येत नाही. आता पुष्पा आजीला बघ ना, ते तिचं सागर संगीत आराम झालंच ना चांगला.
1: अरे राहुल, पण तुझं बरंय बाबा, आता तुझा आरोग्य विमा काढताना तू अगदी विचारपूर्वक काढशील हो ना रे?
0: मला काही गरज आहे त्याची ग? पण मी तर रोज सूर्यनमस्कार करतो, चालतो, व्यायाम करतो, एकदम रिया सारखा असं काही मी चमचमीत तेलकट समोसे कचोरी असं कुठं काय खातो तेव्हा ना मी.
3: कधी कधी आठवड्यातून
0: तेवढं चालतंय का? पण मी फिट आहे बुवा, म्हणजे असं.
3: आणि मित्रांसोबत वाढदिवसाला पार्टी करताना बाकी नाही खात.
1: आता बाहेर काय करतो,
0: तेवढं चालतंय का? आता ते कसं आहे की सर्वच गोष्टी नाही बंद करता येत ना. तेवढं कसं आहे की राग नको नाही यायला कोणाला. पार्टीला गेल्यावर थोडंसं खाणं तर. पण मी फिट आहे आणि मी माझ्या आरोग्याची पण चांगली काळजी घेतो.
3: बर.
0: आणि मी जर आजारीच पडत नसेल तर हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज आहे ना मला. मग मी कशाला काढायचा उगाच तो विमा.
1: बघा, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. अरे राहुल, आजारपण दुखणं काही सांगून येतं काय तुला? भले आम्हाला या सगळ्याची माहिती देत होतास तू की विमा घेताना काय करावं, कशी काळजी घ्यावी, आणि स्वतःसाठी म्हंटल तर गरज नाही, असं का म्हणतोस रे?
0: आजी, तू म्हणतेस ते ठीक आहे. पण अजून माझ वयच काय आहे ना, म्हणजे 40 नंतर दुखणे सुरू होतात ग, तेव्हाच तेव्हा बघू.
2: हो, 40 नंतर इन्शुरन्स कंपन्यांना कळणारच आहे की आता राहुलच दुखतय आणि येतील त्याला विमा द्यायला. अरे दुखतय माझा पण पाय, खूप दुखतोय.
0: मग बघ, पहिलं तुझं दुखणं बघ, माझं राहू दे.
3: अरे गमतीचा भाग सोडा, खरंच काय 40 नंतर त्या विमा कंपन्या तुला पॉलिसी द्यायला येणार नाहीयेत. पण तुम्हाला आठवत का रे, मागे तुमचे बाबा म्हणाले होते की त्यांच्या ऑफिस मधला तो प्रमोद आहे ना, तो फिरायला गेला होता आणि ऍक्सिडेंट झाला बघा त्याचा तेव्हा. त्याला जो खर्च आला तो पूर्ण विमा कंपनीने केला, त्याचा ते विमा होता ना. त्याचं वैतरी काय होतं बरं सांगा बरं.
0: आठवते आठवते.
1: हा, पण मी काय म्हणते राहुल,
0: काय
1: कुठलीही गोष्ट काय सांगून होत नसते रे.

0: ते पण आहे म्हणा.
1: आता यरियाचंच बघ.
0: हम्म,
1: तिला जर आधीच कळलं असतं की ती पडणार आहे तर ती गेली असती का बरं गच्चीवर पाणी टाकायला?
2: नाही,
1: ते काम तिने तुझ्यासाठी ठेवलं असतं.
0: मी रोज करतच होतो ना.
1: किंवा तो प्रमोद, त्याला माहिती असतं ऍक्सिडेंट होणार आहे तर तो फिरायला गेला असता का? नाही
0: नाही गेला असता. अगं आजी, त्यात त्यांना कुठे काही

0: त्यात त्यांना कुठे काही खर्च करावं लागलं का? पण सगळा खर्च तर विमा कंपनीच केला ना.
1: तेच म्हणते मी, त्याचं दुखणं तर त्याला सहन करावं लागलं.
0: ते आहे,
1: काही कोणी वाटून घेऊ शकलं का?
0: नाही.
1: पण खर्चाचा ताण तर कमी झाला ना त्याचा. बरोबर. राहुल, एकदा तुझा बाबा घरी आला ना की तुझ्या त्या राजूच्या बाबांना बोलावून घे घरी भेटायला. त्याला आपल्याला ते योग्य सल्ला देतील आणि बाबा ठरवतील मग नेमकं काय करायचं ते. हो की
0: नाही?
1: आणि आई, तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे बर का. हिरवी वाढदिवस पार्ट्या यामध्ये ही मुलं किती पैसा खर्च करतात. त्यापेक्षा तोच पैसा आपल्या पुढच्या गरजांसाठी वाचवून ठेवला तर वेळेला कुणाकडे हात पसरायची गरज नाही ना.
2: पटलं रश्मी, तुझं अगदी पटलं बघ मला.
0: बरोबर आहे तुम्ही सर्व म्हणताय ते, पण आगाई त्यासाठी मला आधी नोकरीला तर लागू दे ना.
3: हो, मित्रांसोबत पार्ट्या करताना एखाद्या कंपनीचा मॅनेजरच असतो जणू.
1: हो ना, तेव्हा काय नोकरीच्या पैशाची वाट बघतोस का पार्ट्यांसाठी?
0: ए रिया शांत बस.
3: ए दादुड्या, आई ग किती जोराने चापट मारली माझ्या पायावर.
1: ए राहुल,
3: किती दुखतोय माझा पाय बघ बर. भविष्याच्या दुखण्याची चिंता काय करताय? माझ्या पायाच्या दुखण्यावर उपाय करा काहीतरी. आधी दुखतोय खूप.
1: अगं हो हो, लावते ना तुला औषध, लावते ना. थांब तू, तू हलू नको बर.
2: अगं रश्मी, तिच्या काय मागे लागलीस? जा आंबे हळद आण गरम करून आणि गरम गरम लेप लाव तिला, म्हणजे पटकन सूज उतरेल तिच्या पायावरची.
1: हो चालेल चालेल. आई आंबे हळद कोणते डबे?
2: पिवळी डबी आहे बघ, घे त्याच्यातनं पटकन.
1: तरी तुम्ही व्यवस्थित डबे ठेवता म्हणून सापडतं बरं पटकन ऐनवेळी.
2: म्हणूनच सवय असावी.
3: ए आजी, आधीच एवढी गर्मी आहे आणि त्यात गरम लेप लावणार?
0: अगरिया कसे मिळते का, लोहे को काटता है लोहा.
2: अग मग तुला बरं नाही व्हायचंय का लवकर, म्हणून लावते घरी या.
0: हो हो आजी, चांगला गरमच लेप लावर का, एकदम असं गरम गरम चांगले चटके बसू दे बघीला.
1: हो तिच्या चटक्यातून फायदाच होणार आहे बर का राहुल. हा तिचा पाय लवकर बरा होईल. पण मला काय वाटतं की तुलाही चटक्यांची गरज आहे.
0: आता मला कशासाठी चटके बरं, मी काय केलं तेव्हा?
2: अरे तुला परिस्थितीच कळत नाही, बाहेर राहून बघ जरा, म्हणजे घरच्यांची, घरच्या अन्नाची आणि प्रत्येकच गोष्टीची किंमत कळेल तुला राहुल. आणि त्यातूनच तुझं भविष्य सुरक्षित करायला तू शिकशील की नाही.
1: खरंय आई, मग वेळ आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळेच्या आधीच नियोजन केलेलं केव्हाही चांगलं. आता नाही का तुम्ही आंबे आळत व्यवस्थित ठेवली होती म्हणून मला पटकन सापडली ती.
2: मग
0: म्हणजे आई आणि आजी तुम्हा दोघींना असं म्हणायचंय का की कल करेसो आज कर,
1: आज करेसो अब,
3: पल मे परले होएगी
4: फेर करेगा कब.
0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
0: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
1: हलक फुलक,
3: हलक फुलक.
5: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10 ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, तर सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर, नयन पवार, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.

0: मैत्रिणीनं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं। मैत्रिणींनो आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची। मैत्रिणींनो सध्या आपण कडक उन्हाळ्याला सामोरं जातोय, या दिवसांमध्ये तशी भूकही थोडी मंदावलेली असते, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, काहीतरी हलकं पण पोटभरीचा पौष्टिक आहार आपल्याला हवा असतो। तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ती म्हणजे मूग स्प्राउट्स चाट। याचं साहित्य आहे मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू। यामध्ये आपण मूग कच्चेही घेऊ शकतो किंवा हलकंसं वाफवूनही घेऊ शकतो। मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून वरती कोथिंबीर, लिंबू आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व्ह करायचं। आणि बरं का मैत्रिणींनो, यात प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात। मैत्रिणींनो आता ऐकूया समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद। नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात आपण महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि त्यातून उभं राहण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका अनिता बोर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी। अनिताताई, तुम्ही वनिता मंडळ कार्यक्रमात आलात, याच्यासाठी मी तुमचं स्वागत करते। नमस्कार।
1: नमस्कार ताई।
0: अनिता ताई, आपण जवळजवळ 16-17 वर्षापासून या कामामध्ये व्यस्त आहात आणि हे काम तुम्ही करतात, तुमच्या सगळ्या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, पण तत्पूर्वी आम्हाला हे सांगा की तुमची ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली?
1: मला महिलांसोबत काम करायला सुरुवातीपासून आवडतं आणि ही आवडच मला ह्या कामामध्ये घेऊन आली आहे की महिलांना जाणून घेणं, आपण एक समाजाचं देणं म्हणून लागतो। मी ह्याच परिस्थितीने गरिबीमधनंच मी पण वरती आली, त्यामुळे मला महिलांना जाणून घ्यायला, महिलांची मदत करायला, त्यांना रोजगारामध्ये आणायला पहिल्यापासूनच आवडतं।
0: अगदी छान। अनिताताई, महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी आणि कोणाकडून मिळाली?
1: महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या ताईकडनं मिळाली ताई, कारण मी आई आणि ताईंना खूप जवळून पाहिले परिस्थितीशी जगडताना आणि परिस्थितीशी सोबत झगडून त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहिलेत, तर त्यामुळे माझी आई आणि माझी ताई ह्या दोघी माझ्या या कामाच्या प्रेरणास्थान आहेत। म्हणजे कसं असतं, माझी आई निरक्षर होती ताई, आई माझी अडाणी होती, पण माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्त्व होतं, आईनंतर ताईला पण, आणि माझ्या ताईंनी मला खरं ह्या शिक्षण म्हणजे डिग्री किती गरजेची असते किंवा शिक्षण किती महत्त्वाचं असतं,
0: बरोबर,
1: आणि नेहमी असं म्हणतात ना, बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर 8 वर्ष

0: मी MSW केलं.
1: अच्छा.
0: आणि 8 वर्षाच्या नंतर मग मी शिक्षणाच्या ओघामध्ये पुन्हा आले. त्यानंतर मी काउन्सिलिंग केलं. त्यानंतर मी वुमन स्टडी मध्ये MA सुद्धा केलं. आणि मला महिलांसोबत आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये जे टिकून आई आणि ते सगळं शिकत शिकत गेल्यामुळे पण मला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळत गेली.
1: वा, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही ते इतकं छान करतायत. खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं. अनिताताई, आम्हाला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की नेमके कुठल्या प्रकारच्या महिलांसोबत तुम्ही हे काम करतात, तुमचं काम आहे.
0: तर मी जे काम करते, जे दुर्बल घटकात म्हणजे स्लम एरिया जे आहेत, झोपडपट्टी एरियामधल्या ज्या महिला आहेत किंवा खूप म्हणतो ना आपण मनाने थकलेल्या, ज्यांना वाटतं की आपल्यासमोर आता कोणताच पर्याय राहिलेला नाही आणि ज्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असते किंवा हिम्मत कसलेल्या ज्या महिला असतात, या महिलांसोबतच मी माझं काम सुरुवातीपासून उभं केलं आहे. म्हणजे जे स्लम एरिया असतील, या स्लम एरियामध्ये जाऊन कुटुंबासोबत संपर्क करून त्या महिलांना मी एकत्र करत असते.
1: अनिताताई, तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून या कार्यामध्ये आहात, तुम्ही समाजसेवा करतायत. तर आज महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत, तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय हे जास्त स्वरूपात दिसून येतात?
0: आता समाजामध्ये वाढलेल्या ज्या घटनांचं प्रमाण मॅडम आपण पाहतो की जे म्हणजे बलात्कार वगैरे जे आहेत, महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती बिलकुलच म्हणजे सुरक्षित नाही. म्हणजे ग्रामीण भागात मध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा बघतो की जोपर्यंत गावामध्ये शिक्षण आहे तोपर्यंत पालक त्यांना शिकवायला तयार आहेत. परंतु आत्ता ह्या ज्या वाढत्या घटनांचं प्रमाण आहे, तर ह्या प्रमाणांचा इतका प्रभाव मन की असर मन महिलांच्या मनावर झालाय की त्यांना मुलींना शिक्षणात आणताना सुद्धा भीती वाटते. तर ग्रामीण भागात जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप गावांमध्ये जाते तेव्हा पाहते की 7वीपर्यंत शिक्षण आहे आणि 7वीच्या नंतर बाहेर टाकायचं, तर मग आपण विचारतो की ताई मुलीच्या पुढच्या शिक्षणाचं काय, तर त्या म्हणतात ताई बाहेर टाकणं किती म्हणजे आता आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे. तर त्या खरोखर मनातून घाबरतात, पण मुलगी शिकली पाहिजे याचं पण महत्व त्यांना आहे की जे आईने भोगलं ते मुलीच्या नशिबी येऊ नये. म्हणून तिला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे, तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, जे माझ्या वाट्याला आलं तिच्या वाट्याला येऊ नये. पण ह्या समाजातील आत्ता आपण जे पाहतोय जे वाढलेलं अत्याचाराचं प्रमाण आहे, याला सगळेच घाबरतात.
1: अगदी अगदी. तर अनिताताई, घरगुती हिंसाचाराच्या या घटना आहेत त्या कितपत गंभीर आहेत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य कसं त्याचं जाणवतो?
0: घरगुती हिंसाचारामध्ये कसं होतं ताई की महिलांना आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि आपण त्यावर बोलू शकतो किंवा आपल्याला जे त्रास होतोय तो आपण कुठेतरी मांडू शकतो याची खरी भीती वाटते आणि त्या सांगत नाहीत. म्हणजे कसं म्हणजे जुनी म्हण आहे ना की घरातली गोष्ट घरातच ठेवायची, म्हणजे बुंगऱ्याच्या बाहेर गेलं तर ते वाढत जातं किंवा लोक नाव ठेवतील, या भीतीमुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु त्याच्यावर आवाज म्हणजे महिला बोलत नाहीत असं दिलखुलासपणे आपण म्हणतो की नाही. एखादी जसं आपण एखादी चर्चा करताना बोलतो तसं ह्या महिला बोलताना दिसत नाही. मग हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा हे बाहेर निघत.
1: जेव्हा अतिप्रमाणामध्ये
0: त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने होणार नाही, त्यावेळेस त्या कुठेतरी चर्चा करतात, कुणाजवळ तरी बोलतात. म्हणजे आता आपण असं म्हणतो की महिला खूप शिकल्यात सवरल्यात आणि त्या आता स्वतःसाठी लढतायत, स्वतः त्या सहन म्हणजे पाहिजे तितकं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती झाली असं आपण ऐकतो. पण खरं आजही ते हे करायला पाहिजे की ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा, खरंच महिला इतक्या स्पष्टपणे बोलतात का आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात?
1: अगदी अगदी बरोबर. मग अनिताताई, मानसिक छळ आणि शारीरिक छळ या दोन्ही छळांना महिलांना सामोरं जावं लागतं, तर त्यापैकी म्हणजे अधिक त्रास या दोन्ही छळांपैकी सगळ्यात जास्त त्रास महिलांना कुठल्या छळाचा होतो?
0: मानसिक त्रासाचा. कारण मानसिक त्रास कसा आहे मॅडम, ती सहन करते पण ती दिसत नाही. तिचा निर्णय जो आहे की मी तुम्हाला महिला म्हटलं की निर्णयामध्ये तिचं स्थान किती महत्वाचं, माहेरी जायचं जरी असेल तरी तिचा स्वतःचा निर्णय नसतो. तिच्या घरी तिच्या आईवडिलांनी तिला भेटायला यावं आणि तिने तिच्या घरी माहेरचे लोक आल्यानंतर तिने त्यांचं थोडंसं जर काही खाणं पिणं केलं किंवा घरामध्ये त्यांचं थोडंसं पाहुणचार केला तर तो सुद्धा त्या घरच्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ती असं स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिवस रात्र ती जरी त्या घरासाठी झटत असेल, काम करत असेल, म्हणजे ती घरचं करून बाहेर मोलमजुरी करून जरी कुटुंब चालवत असेल तरी त्या मोलमजुरीतून येणारा जो पैसा आहे त्या पैशावर सुद्धा तिचा अधिकार नाही. म्हणजे जर तिने आठ

0: आठवड्याला 1000 रुपये कमवले तर तिला 1000 रुपयाच्या 1000 रुपये तिच्या घरच्यांच्या हातात द्यावं लागतं. कारण म्हणजे ती कमवतीये, कष्ट तिचे, शारीरिक श्रम तिचे, पण तिचा त्या संपत्तीवर मन किंवा त्या पैशावर मन अधिकार राहत नाही. तिला स्वतःसाठी जर एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तिला विचारावं लागतं आणि त्यात नाही तिला मोजून दिलं जातं. जर तिने 100 रुपये मागितले तर त्याच्यात मोठ्या मुश्किलीने तिच्या हातामध्ये 50 रुपये येतील अशी आपण अपेक्षा ठेवायची. आणि हीच परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. जरी तिला वाटत असेल, आता आपण बघतो की नाही आता परिस्थिती बदलली आहे, महिला आता स्वतःसाठी सगळं करतायत, त्यांना इतकं म्हणजे पारंपरिक जे बंधन होते त्यातनं ती बाहेर पडली आहे, ते आता इतकं सगळं सहन करू शकत नाही, पण आजही महिला जरी तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याकडे त्यांच्या खर्चापुरते पैसे आले असतात तर त्याचा विचार करा की ते पैसे त्यांच्याकडे कसे आलेत. त्या जर शेतात कामाला जर गेल्या तर त्या अधिकची जी मजुरी करतात ती मजुरी स्वतःसाठी लावून ठेवतात की कधी मला माहेर जायची गरज पडली, मला स्वतःसाठी काही घ्यायची गरज पडलं तर माझ्या पदराला माझ्या हक्काचे पैसे असावात. जे मला माझ्या घरच्यांकडनं मागितले तर मी मागितले तेवढे मला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं, म्हणून त्यांनी जे साचवलेले मागे टाकलेले पैसे असतात ना त्या पैशाचा ते वापर करतात. म्हणजे संपत्तीमध्ये म्हण किंवा त्यांच्या मजुरीच्या पैशामध्ये म्हण किंवा त्यांचं कोणतंही आर्थिक उलाढाल असेल तर त्या अजूनही तितक्या स्वतंत्र आणि स्वावलंबी नाहीत. हा एक मानसिक त्रासाचाच भाग आहे की म्हणजे का तिने, कारण रक्त तर ती तिचं जाळतीये. जर ती 10 वाजता शेतामध्ये कामाला जाते, 6 वाजेपर्यंत काम करते तर तिने तिच्या रक्ताचंच पाणी केलं तर त्या पैशावर तिचा हक्क असायला पाहिजे.
1: बरोबर,
0: नाही मिळत तसं तिच्या कुटुंबामध्ये. आणि घरामध्ये आल्यानंतर पण सगळे कामं तिच्यावर करणं, तिला हातभार न लावणं, तू आहे तर तूच कर, मुलांचं तूच कर, घरचं तूच कर, दारचं तूच कर, तर तिची घुसमट होती आणि ही घुसमट ती सांगू शकत नाही. आणि न सांगितल्यामुळं हा जो तिचा मानसिक जो हे असतं धक्का असतो म्हण की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हण मग ती काही तरी चुकीचं आपण म्हणतो की नाही, घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं, पण त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्त ही काही काही ठिकाणी मारहाणही होते त्या स्त्रीला, तिला वाईट बोललं जात, अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
0: हो, याचं प्रमाण पण आहेच की मॅडम, आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणाऱ्या पण बायका कमी नाही आहेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप जास्त आहे त्या घरामध्ये तर खूप अवघड परिस्थिती, म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन कर, म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं पण त्याचंही म्हणजे संसार चालवणं ही तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण, कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते
1: तिला सगळं,
0: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं की तिचं आपण शब्दात पण नाही सांगू शकत, कारण तिचं जगणं इतकं वाईट असतं मॅडम. खूप म्हणजे ती कधी कधी चर्चा करताना जाणवतात तर असे आहेत ना, माणसांचं फक्त व्यसन होतं पण तिचं जगणं टांगणीला लागतं मॅडम,
1: कठीण होऊन जात. आणि ते ताई, जसं आता तुम्ही या सगळ्या घटना सांगितल्यात की मानसिक त्रासातून तिला जास्त सामोरं जावं लागतं मानसिक छळातून, तर अशा पीडित महिलांना समाजाकडून अपेक्षित असा आधार मिळतो का हो? जसं आता तुम्ही इतक्या वर्षापासून बघतायत या सगळ्यामध्ये काम करतायत तुम्ही,
0: आपण म्हणतो ना मॅडम की समाजाकडनं आधार मिळतो का, तर समाजामध्ये सगळेच लोक वाईट आहेत असं पण नाही आणि सगळेच लोक चांगले आहेत असे पण नाही. त्याच्यामुळं कधी आपल्या ह्या विचारावर आधारित असतं, कधी कधी यांना समजून घेणारे पण मिळतात आणि कधी कधी यांना आणखी म्हणतो ना की धक्का देऊन खोलात कसे जातील, यांचं खच्चीकरण कसं होईल, यांचं जगणं आणखी कसं म्हणजे हे होऊन जाईल, तसं तशाही प्रयत्न करणारे खूप लोक असतात. तिचं जगणं म्हणजे अवघड केलं जातं, तिला कुटुंब म्हणजे समाजात कसं राहायचं, बाहेर पडल्यानंतर तिला त्रास, घरात राहिल्यानंतर मुलांचं म्हणजे टोचून बोलणं असेल, बाहेर पडल्यानंतर लोकांचं टॉट मारणं, मग ती घाबरते ना या सगळ्या परिस्थितीला, सामना करणं अवघड असतं तिच्यासाठी.
1: अगदी अगदी. मग अशा ज्या पीडित महिला असतात ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळातून त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींपासून, तर मग अशा महिला ज्या आहेत तर त्या तक्रार करण्यास घाबरतात का, त्यांचं प्रमाण कसं आहे आणि किती आहे?
0: त्याचं प्रमाण कमी आहे मॅडम. म्हणजे याचं प्रमाण कसं आहे की याच्यामध्ये कसं होतं की महिलांना आपल्या कुटुंबाची जे आपण म्हणतो का ना इज्जत खूप प्यारी असते, किंवा आपल्या लोकांचा सन्मान करणं, आपली घरातली गोष्ट बाहेर न जाऊ देणं, या भीतीपोटी पण त्याच होणारा अन्याय शांतपणे सहन करतात आणि तक्रार करायला घाबरतात. त्यांना असं म्हणते जुनी म्हणेन की कोर्टाची पायरी आपण चढायची नसते, त्याच्यामुळे ह्या शक्यतो कोर्टापर्यंत म्हण पोलीस स्टेशनची पायरी म्हण ह्या चढायला घाबरतात की त्या माहितीचा त्यांना अभाव असतो, तिथे गेल्यावर लोक आपलं ऐकतील का, किंवा आपल्याला लोकांनी जर तिथे जायला पाहिलं तर ही कशासाठी

0: गेलती, कुणाची कंप्लेंट करायला गेलती, किंवा मी जर तक्रार केली त्याच्यानंतर मला कुटुंबातल्या लोकांचा किती त्रास होईल, पुन्हा यांना माहीत झाल्यानंतर मग माझं काय, ह्या भीतीपोटी पण महिला तक्रार करत नाही, सहन करतात.
1: मग अनिताताई, ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या शहरी भागातल्या महिलांपेक्षा अशा वेगळ्या वाटतात का तुम्हाला? तुम्ही दोन्हीकडे काम करतात, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण काम करतायत आणि शहरी भागातही काम करतायत, दोन्ही भागातल्या महिलांना तुम्ही जवळून बघितलेल्या आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा?
0: ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या महिला समस्या महिलांच्या सारख्याच असतात मॅडम. फक्त ग्रामीण भागामध्ये कसं की महिला समाजाचा जो आहे की नाही, त्या खूप म्हणजे घरातून बाहेर पडताना पण खूप विचार करतात, खूप विचार करतात की जसं आता तिला वाटलं की मला माझ्या मनातली गोष्ट तू म्हणजे एक मैत्रिणीला सांगायची, जसं आज मी तुम आपण चर्चा करतो तर तिला जर वाटलं की सांगायचं तर ती त्याचा विचार 100 वेळेस करते की सांगू की नको, मी जर सांगितलं तर गावात चर्चा होईल का, त्याच्यामुळे ती शक्यतो ते टाळते. शहरी भागामध्ये पण तसंच आहे की शहरामध्ये कसं आपलं घर बंद केलं की बाजूच्या घरात काय चाललं आपल्याला कळत नाही, त्यामुळे तिची तिथं पण घुसमटच असते, ती तिथं पण कुणाला असं मोकळेपणाने बोलू शकत नाही, म्हणजे तिला इथेही सहन करावं लागतं आणि शहरीमध्ये सहनच करावं लागतं. आणि ज्या समस्वतासाठी लढायची तयारी ठेवतात मग त्यांना समाज म्हणून समाज पण नाव ठेवतो. आता ग्रामीणमध्ये तर मी एकल महिलांसोबत काम करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जिथं जिथं मला एकल महिला दिसतात मला वाटतं की त्यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे, त्यांना जाणून घेतलं पाहिजे. पण त्यावेळेस त्यांना परपुरुषाशी बोललं किंवा संपर्क जरी आला तरी नाव ठेवलं जातं.
1: बरं,
0: मग त्या नाव ठेवण्याला इतकं घाबरतात की त्यांना असं वाटतं नको जग नाव ठेवलं ना. म्हणजे त्यांच्या शेतात जरी एखादा आता समज घरचे गेल्यानंतर शेतीची कामं करावंच लागतं, शेतकरी असेल तर फवारणी करणे, नांगरट करणे, समज हे जे जड काम आहेत हे जड कामं महिला तर काही करू शकत नाही. ह्या जड कामासाठी जर त्यांनी कुणाला बोलवलं तर त्यांना तिथं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे ती जर पर म्हणजे एखाद्या माणसाशी बोलली तर नाही तिचं त्याचं काहीतरी त्याच्यामुळे महिला
1: लांछन लावलं,
0: हा लांछन लावलं जातं की हे असो का. मग त्याच्यामुळे ती म्हणते नको मॅडम याच्यापासून दूर राहिलेलंच बरं, मग घाबरतात. शेतीसाठी सुद्धा त्यांना अशा अडचण येतात मॅडम.
1: आणि ते ताई जसं आता तुम्ही एवढं सगळं बघतायत महिलांसोबत काम करताय, तर आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम नसल्यामुळे महिलांना आणखीन अडचणींना सामोरं जावं लागतं असं काही तुम्हाला अनुभव आहे का?
0: आहे मॅडम. म्हणजे आपण जसं सक्षमीकरणावर बोलतोय की नाही, सगळेजण जिकडे बघा तिकडे म्हणतो मग काय काम करतो महिला सक्षमीकरणाचं काम करतोय, पण महिला खरोखर सक्षम तेव्हाच होईल जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील.
1: अगदी
0: जोपर्यंत दुसऱ्यांवर डिपेंड आहे म्हणजे तिचा म्हणजे ती नवऱ्यावर असू दे, मुलावर असू दे, किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकरित्या जोपर्यंत अवलंबून आहे तोपर्यंत ती सक्षम होऊ शकत नाही. कारण पाहिलंय की माहेरी जाताना 100 रुपये सुद्धा तिला नवऱ्याला मागावं लागतात. आपण जर आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की नेहमी माहेरच्या पोरांसाठी माहेरच्या म्हणजे चार पैशाचं जर काही खायला घेऊन जायचं तर तिच्याकडे तो एक्स्ट्राचा पैसा सुद्धा नसतो. तडजोड जी म्हणतो की नाही आपण ती तिला संसारात पण करावं लागते आणि अशा वेळी पण करावं लागते. तर त्याच्यामुळे ती जेव्हा तिच्या हक्काचे पैसे तिच्या पदाला राहतील तेव्हा ती खरोखर निर्णयाने पण स्वतंत्र होईल आणि खरी सक्षम झाला असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी अगदी. मग अनिताताई तुम्ही एवढं सगळं करतायत महिलांच्या समस्या वगैरे जाणून घेतायत, तर मग अशा महिलांना जर गरज पडलीस तर मग त्यांना कायदेशीर मदत म्हणा किंवा त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते, तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीची?
0: ते जेव्हा म्हणजे माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांचा महिलांना माहितीचा अभाव आहे. तर अशा वेळेस आपण जर त्यांना सांगितलं की ताई तू ह्या पद्धतीने जा तर ती जाते. आणि तिला समजून जर सांगितलं की कसं कसं असतं म्हणजे महिलांना कायद्याची भीती आहे किंवा तिथे गेल्यावर मला खरोखर तशा पद्धतीने सपोर्ट मिळेल का, माझं कोणी ऐकून घेतील का, तर हे जेव्हा तिला वाटतं ना की ती स्वतः स्वतः विचार करते होऊ शकतं का. त्याच्यामुळे ती विचार करून एकतर बाहेर पडत नाही आणि बाहेर पडली तर तिला माहितीच्या म्हणजे अभाव नडतो. तर अशा महिलांसाठी मी काय करते की जिला वाटतं की ताई मला ह्या परिस्थितीनं बाहेर निघायचं आहे, आता मुलांचं शिक्षण असेल किंवा आता मी जसं म्हटलं तुम्हाला की एकल महिला आहेत, एकल महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत, बऱ्याच महिलांचे घरचे फाशी घेऊन एक्सपायर झालेत, कुणाच्या अपघाती निधन आहेत, तर ह्या सगळ्या महिलांनी काय केलं की त्यांचा संपत्तीतला हिस्सा असेल किंवा त्यांना कुटुंबातलं त्यांचं मदत असेल किंवा कुटुंबाचा जो आधार असो तो मिळत नाही वेळेवर, अशा महिलांनी काय करायचं,

0: कारण त्यांची तर खूप परवडून जाते ना मॅडम, धावपळ होते ना, मुलगा म्हणजे घरातून एकतर बाहेर पडता येत नाही, मुलं लहान लहान असतात, तर अशा वेळेस मी त्यांना कायद्याची माहिती देते, वकिलांशी त्यांचा संपर्क करून देते.
1: महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन आहेत ज्या शासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे राबवले जातात आणि ते महिलांसाठीच आहेत. अशा हेल्पलाईन आणि शासकीय योजना जर आपल्या मैत्रिणींना सांगता आल्या
0: याच्यामध्ये मॅडम, जसं तुम्ही म्हटलं की ज्या योजना आहेत जसं 112 झालं, दामिनी पथक झालं, महिलांना कसं बाहेर निघायची भीती वाटते, त्यांना वाटतं मी हे बाहेर नेऊ शकत नाही, पण त्यांना हे जर समजून सांगितलं ना की तुम्ही बाहेर न जाता, तुम्ही जर मदत यांना मागितली, 112 जर फोन लावला तर 10 मिनिटात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. दामिनी पथकची जर तुमच्याकडे पुरेपूर माहिती असेल आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला दामिनी पथक पर्यंत जायची गरज नाही, दामिनी पथक स्वतः तुमच्यापर्यंत येतं.
1: अगदी
0: अशी माहिती त्यांच्यापर्यंत मी असे सत्र जेव्हा कार्यक्रम वगैरे अरेंज करते तेव्हा पोहोचवत असते, आणि ज्यांना गरज पडली, ज्यांचा मला कॉल आला किंवा माहिती लागली तर त्यांना मी देते.
1: कुठलेही किंतु परंतु न बाळगता कधीही 24 तास ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत, त्यांची मदत आपण मिळवू शकतो. आणि तरी तुम्ही अनेक महिलांसोबत काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्वाची आहे, तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये?
0: म्हणजे महिलेच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. कारण कसं असतं, कुटुंब म्हणून आपण जेव्हा त्याच्या पाठीमागे उभा असतो तेव्हा ती प्रत्येक संकट सहजपणे पार करू शकते, पण जेव्हा कुटुंब म्हणून आपण जर तिला मागे ओढत असेल तर तिला बाकी लोकांनी किती सपोर्ट केला तर ती पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबानेच तिला मदत करायला पाहिजे, कारण तिच्यावर कसं कधी शिक्षण म्हण, तिचा रोजगार म्हण किंवा तिचा मानसिक आधार म्हण, ह्या सगळ्या वेळी तिच्या पाठीमागे तिचं कुटुंब असायला हवं.
1: अगदी अगदी.
0: कारण मुलं ही तिची जबाबदारी असते. एक तर आपण आता समज घरचे असताना तिला तेवढी गरज जर बाहेर पडली नाही तर ती मुलं सांभाळते, मुलांचं पालन पोषण करते, त्यांचं शिक्षण करते, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकते, पण जेव्हा तिला आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची असते तर त्यावेळेस तिची जीव ओढताना होते ते खूप अवघड असते. तर अशा वेळेस जर कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं, कुटुंबाने जर तिच्या मुलांची जरी जबाबदारी स्वीकारली तर ती बाहेरचं काम
1: सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी सांभाळली,
0: हा तिच्या मुलांचं सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी घेतली तर ती बाहेरचं काम करून घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं, पुन्हा घराची जबाबदारी घेणं हे सगळं सहजपणे करते,
1: अगदी
0: आनंदाने करते. पण जर तिचं मुलगा जर आता समज ती बाहेर कामाला गेली, घरी मूल सोडून गेली, तर मुलांना त्यांचंच खाणं पिणं, त्यांच्याकडे तिचं अर्ध लक्ष लागलेलं असतं, ती पूर्ण नाही करू शकत अशा वेळेस, आणि मग तिची मानसिक खच्चीकरण खूप जास्त होतं.
1: अगदी अगदी. आणि तर ताई, तुमचा इतका मोठा समाजसेवेचा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या सामाजिक समस्यातून सोडवलेलं आहे, पण इतकं काम करत असताना तुम्हाला अनुभव तर खूप आहेत, पण एखादा हृदयस्पर्शी अनुभव जो तुमच्या अजूनही असं म्हणजे काळजाला भिडलेला असा अनुभव, एखाद्या महिलेसोबत घडलेली घटना?
0: नक्की ताई. हे काम करताना कसं होतं की गावातील प्रत्येक घरासोबत संबंध आहे, कारण आपण जोपर्यंत गावात काम करताना त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आपले वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम उभं करू शकणार नाही. त्यामुळे माझं संपर्क सगळ्यांसोबत असतो, पण मला भावलेली आणि माझ्या मनाला लागलेली जी तुम्ही म्हटले की नाही एखादी हे सांगा, एक किस्सा सांगेल तुम्हाला की जे आपण म्हणतो ना हुशार मुली गेल्यात कुठं, हां
1: हां
0: बरोबर ना, पण ह्या हुशार मुली खरोखर कुठं जातात की ज्या ग्रामीण भागातले आई वडील शिक्षण म्हणू नको किंवा परिस्थिती म्हणा अशा अभावी मुलींचं लग्न करतात, आणि हे लग्न केल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की मुलगी आपली जबाबदारी संपली आणि ती तिच्या घरी खूप सुखात राहते. अशीच एक ताई मला भेटलेली आणि सुख तिच्यापासून मला वाटतं कसं दूर होतं, आणि तिने लग्न केल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती खूप वाईट, म्हणजे लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांनी तिच्या घरी तिला भेटायला येणं हे सुद्धा तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं होतं. तिने पण माहेरी यायचं नाही आणि माहेरच्यांनी पण सासरी यायचं नाही.
1: बापरे.
0: आणि सासरी गेल्यानंतर तिच्या घरी हॉटेल होतं आणि हॉटेलवरती ती म्हणतो ना आपण बिनपगार आणि फुला अधिकारी अशी गोष्ट होती तिची, म्हणजे न पैसे देता भेटलेली मोलकरीण अशी तिची अवस्था. सकाळी 4 कामाला लागायचं, संध्याकाळी 12:30 सगळं आवरूपर्यंत सगळ्यांचं करायचं आणि एवढं सगळं करूनही समाधान कोणाचंच व्हायचं नाही. आणि त्याच्यामध्ये पण तिला घरच्यांचा त्रास सहन करत करत हे सगळं करायचं, तिचं कवळं होय, त्याच्यामुळं कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळायचं कसं ही पण तिच्यासाठी मोठी तारेवरची कसरत होती. मग तिने हे सगळं करत करत गेली, पण जेव्हा तिला तिच्या म्हणजे आपण म्हणतो ना

0: कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक अत्याचार या चार भिंतीच्या आत आपल्याला बाहेरच्यांना दिसत नाही. तिच्या घरच्यांनी ताई तिला एकदा मारलं आणि हॉटेल होतं ना, हॉटेलमध्ये तो जो आपला झारा असतो त्या झाराने तिला मारलं होतं.
1: बापरे.
0: आणि झाराने मारलं आणि तेवढ्या वेळामध्ये तिच्या डोक्यात मारलं. तिच्या डोक्यामधली जी म्हणजे डोळ्याची नस असते त्या नसेला कुठं माहित नाही मार लागला, पण तिच्या डोळ्यात एकदम तिरळेपणा आला आणि ती बेशुद्ध पडली. तर ती बेशुद्ध पडल्यानंतर ती जेव्हा तिला थोड्या वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की मी आता जर राहिले तर मी नाही ठेवणार, हे लोक मला आणखी मारतील किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. म्हणून तिने त्या भिंतीवर उडी घेऊन पळ काढला आणि पळ काढून ती म्हणजे माहेरच्या रस्त्याने कसं जात येईल यासाठी गेली. बसमध्ये बसताना पण सीटच्या खाली बसली लपून, कारण पैसे वगैरे काही नाही, पायात चप्पल नाही आहे, त्या परिस्थितीत पळाली घरातनं. सगळ्याच जिवंत मनाची माणसं पण या जगामध्ये आहेत. कंडक्टरने जेव्हा तिला तिकीट विचारलं तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं, पण बाजूच्या जे काका होते त्यांनी तिचं तिकीट भरलं, तिला ज्या स्टेशनपर्यंत जायचं तिथपर्यंत आणून सोडलं. तेव्हा ती सांगते की ताई मला तिथून घरी जावं वाटत नव्हतं, कारण मला वाटायचं की मी घरी जाऊन काहीच होणार नाही. माझ्या आईला लोक नाव ठेवतील की मुलगी नांदली नाही, मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर पण तिने बरेच दिवस घरातनं बाहेरच पडली नाही. पण ती अशी एका कार्यक्रमातनं मला जेव्हा भेटली आणि जेव्हा भेटल्यानंतर मलाही वाटलं की मुलीचे तर डोळे समज तिरळे झालेत, हे काय करू शकते. पण सगळ्यात चुनचुनीत आणि सगळ्यात हुशार मुलगी ती निघाली मॅडम. म्हणजे इतकी मेहनती, इतकी जिद्दी आणि इतकी धडपडी आणि सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांचं एखादं आवडतं होऊन राहणं अशी ती आहे. आणि आज तिने एवढं सहन केल्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय.
1: अरे वा.
0: आणि ती तिच्यासारख्या तिला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
1: किती छान. आणि हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं आणि ज्यांना मिळतं त्याचं खरंच पुन्हा आयुष्य फळफळतं हे मात्र नक्की आहे. तर अनिता ताई तुम्ही काय सांगाल की या एखाद्या महिलेने या संघर्षातून मिळवलेलं यश हे तुम्हाला कशी प्रेरणा देऊन जात?
0: म्हणून मला तर माझ्यासाठी प्रेरणा आता तीच आहे, कारण ती स्वतः ज्या परिस्थितीतनं बाहेर आली आणि बाहेर येऊन जेव्हा ती उभी राहिली तेव्हा ती जेव्हा घडवती ना इतकं छान लिहिती ती आणि लिहिताना पण बिनधास्त लिहिती की जे तिने भोगलं तर ते जर कुणापर्यंत पोहोचलं आणि तिला जर ते वाटलं की नाही बाबा हिचं माझं साम्य आहे माझ्या परिस्थितीत आणि हिच्या परिस्थितीमध्ये आणि ती जर त्यातनं बाहेर निघू शकली तर ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे मॅडम की आपण एकीला घडवा आणि एकीने बाकीच्यांपर्यंत
1: वा
0: हात देऊन त्यांना बाहेर काढा.
1: किती छान, किती छान. अनिता ताई हे वर्ष काम करतात या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं?
0: लीना ताई तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्वाचा आहे. तर महिलांसोबत काम करताना मला सगळ्यात मोठं आव्हान हे वाटतं की महिलांना घरातनं बाहेर काढणं. कारण काय असतं की तिने इतक्या वर्षापासनं इतक्या म्हणजे परंपरा ज्या आहेत की नाही त्या तिच्यावर इतक्या ठामपणे तिने आपल्या मनामध्ये मजबूत केलेल्या आहेत की ती बाहेर निघू शकत नाही. आपण तिला किती चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कामासाठी बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तरी ती तितक्या सहजासहजी निघत नाही. कारण तिचं असं असतं की घरच्यांना विचारते, घरचे हो म्हटले तर करते, त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील, नाही ताई मी त्यांनाच विचारते. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा विचारून ती बाहेर पडते तोपर्यंतचा जो प्रवास असतो ते खरंच आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. आणि एकदा जेव्हा ती बाहेर पडते जेव्हा तिला वाटतं की नाही अरे मी तर हे करू शकत होते पण याला खूप वेळ गेला.
1: आणि तर ताई तुमच्या अनुभवाची इतकी छान शिदोरी आहे, इतके अनुभव आहेत तुमच्या जवळ, तर या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय नेमकं गरजेचं वाटतं तुम्हाला की महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन कसा असावा?
0: कारण आपण पाहतो की आजची बाई जी महिला आहे ती सगळ्या याच्यामध्ये प्रगती करू शकते, फक्त महिलेला संधी मिळण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण तिला फक्त तिच्या तिच्या अंगी असलेल्या उपलब्ध कलागुण ज्या असतील किंवा तिच्या ज्या काही क्षमता असतील ह्या क्षमतांना वाव देण्यासाठी जर आपण तिला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केला तर खरंच आपण समाज म्हणून तिच्या पाठीमागे नेहमी उभं राहिलो याचा आनंद आपल्यालाही होईल.
1: अगदी. आणि ताई जाता जाता तुम्ही काय सांगाल की पीडित महिलांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश तुम्ही काय द्याल?
0: आपण जेव्हा पीडित म्हणतो ना ताई तेव्हा तिच्यासोबत घडलेली एखादी घटना असेल तर ती त्यातून बाहेर निघताना आपण समाज म्हणून पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे

0: आणि त्यातनं बाहेर येण्याची जी मनाची इच्छा असते की नाही ती तिची स्वतःची असायला पाहिजे. कारण कसं असतं, आपण सगळ्या अपेक्षा जर बाहेरच्यांकडनं केल्या की कोणीतरी येऊन मला यातनं बाहेर काढेल तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं समाजाचा विचार तितकाच करायचा जितकं आपल्याला त्यातनं बाहेर निघून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकच वेळेस जर समाजाचा विचार करत बसलो तिचं सोपं नाही होणार जगणं. त्याच्यामुळं तिने स्वतःसाठी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींना लढायला पाहिजे. आपण सारखं समाज जर म्हणत गेलो तर समाज दुसरा कोणीच नसतो, तुम्ही आणि आम्ही समाज असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे त्यांनी स्वतःसाठी बाहेर निघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे की मी कसं निघू शकते याच्यातनं. आता तुम्ही जसं म्हटलं की सरकारी योजना आहेत, किती सगळे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या यांचा लाभ त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासारख्या महिलांसोबत म्हण किंवा जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळेल किंवा जिथं खरोखर मला योग्य सपोर्ट मिळेल तर ते माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असा विचार तिचा असायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण नेहमीच असं नाही होत की आता बघा इतक्या सगळ्या घटना घडतात, आपण माणूस म्हणून कुठपर्यंत कुठं पोहोचणार आहे. पण जेव्हा तिला वाटतं की जेव्हा ती पाहते कुठंतरी का नाही ही तुम्ही जाऊन गेले तर माझी मदत होईल, तर तिने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.
1: अगदी अगदी. स्वतःची शिल्पकार तिने
0: स्वतःची शिल्पकार तिने म्हणून.
1: अगदी अगदी. खूप छान अनिताताई, महिलांसाठी तुम्ही हे जे काम करता आहात ते खरोखरच प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक महिलेला प्रोत्साहन मिळेल असंच आहे. तर आज तुम्ही दिलेली माहिती अनेकांसाठी ही उपयोगी ठरणार आहे आणि या कार्यक्रमात तुम्ही आलात, वनिता मंडळामध्ये आलात, इतकी छान भरभरून आमच्याशी गप्पा मारल्यात, चर्चा केली, जाणून घेता आलं आम्हाला तुमच्या कार्याविषयी, यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मैत्रिणींनो, समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं आहे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतीये. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.
1: आपने ट्यून किया है देश का सबसे लोकप्रिय चैनल विविध भारती. कुछ ही पलों में आप सुनेंगे कार्यक्रम सुरीला सफर.

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान। ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली। या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला। तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं. त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली. यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं. सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे. सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली. या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBIने गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ईडीनं म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भूज नवी दिल्ली

रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. सीबीएसई माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020 दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबरगमबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

ನಮ್ಮ ಮಾದವ.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों

0: इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं।
1: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल, डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

0: महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वन विभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वन विभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. या संदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आताही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाचा अर्थात 6व्या सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातला सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: करके तैयार करती है ना
2: दीदी,
1: ये जो आप ब्यूटी पार्लर का काम कर रही हैं, पार्लर चला रही हैं, तो कितने साल हो गए इसको चलाते हुए?
2: दीदी ये मम्मी करती थी, अब हम भी करने लगे हैं दीदी, इसे 10-12 साल से भी ज्यादा हो गए.
1: क्या बात है, बहुत अच्छी सी बात है. और आपके शहर में क्या चीज सबसे ज्यादा प्रसिद्ध है?
2: दीदी हमारे शहर में तो मतलब जो रामपुर की जो मशहूर चीज है वो है चाकू.
1: अच्छा अच्छा.
2: कहना चाहती हूँ जो लाइना आपके लिए, हम वो नहीं जो मतलब तैयार किया करते हैं, हम वो नहीं जो रिश्तों से तैयार किया करते हैं. दीदी आपका पैगाम आए ना, हम आपको दिल से याद किया करते हैं. दीदी
1: बहुत बहुत धन्यवाद, आपने इतनी अच्छी प्यारी सी लाइन कही और हम भी आप सभी को दिल से याद करते हैं. तो अब आप बताइए कि कौन सा गाना आप सुनना चाहती हैं?
2: दीदी फिल्म का नाम रहेगा जान और गाने के बोल हैं. तेरे सीने में मेरा दिल धड़े सी, मेरे सीने में तेरा दिल जान ओ मेरी जान.
1: लीजिए शबनम जी आपकी पसंद का ये प्यारा सा गाना.

हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा दिवस हा खास आहे, कारण आज जगभरात साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, म्हणजेच इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे. निसर्गानं आपल्याला दिलेली झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, नद्या, जंगल हीच आपल्या पृथ्वीची खरी श्रीमंती आहे. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध सजीवांचं अस्तित्व आणि त्यांचं परस्परांशी असलेलं नातं. यावर्षीची अर्थात 2026 या दिवसाची थीम आहे हार्मोनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच निसर्गाशी सुसंवाद साधत विकास करणं.

मित्रांनो, आपल्या निसर्गात जसे विविध रंग आहेत तशाच आपल्या भारतीय संगीत विश्वातही अनेक सुरांचे रंग आहेत आणि त्या रंगांना आपल्या आवाजानं खुलवणाऱ्या एका महान गायिकेचा प्रवास आज आपण आपल्या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत. तर आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सुरांची राणी म्हणल्या जाणाऱ्या आशा भोसले यांच्या अफलातून संगीत प्रवासाबद्दल. चला तर मग

काय भन्नाट एनर्जी आहे ना या गाण्यात. आशाताईंनी आपल्या आवाजानं हिंदी चित्रपट संगीताला एक वेगळीच ओळख दिली आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातल्या सांगली या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते प्रसिद्ध अभिनेते आणि गायक दीनानाथ मंगेशकर. घरातूनच त्यांना संगीताचं वातावरण असल्यामुळे अगदी लहानपणापासून संगीताशी त्यांचं नातं जुळलं. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खूप लहान वयात त्यांच्या खांद्यावर आली आणि तिथून सुरू झाला संघर्ष. पण हा संघर्षच पुढे एका दैदिप्यमान कारकिर्दीचा पाया ठरला आणि 1948 मध्ये त्यांनी त्यांचं पहिलं हिंदी गाणं गायलं सावन आया. त्या काळी लता मंगेशकर यांचं

मोठं वर्चस्व होतं. पण आशाताईंनी देखील स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. कॅबरे, गझल, रोमॅन्टिक, पॉप, लोकसंगीत, कोणताही प्रकार असो, आशाताईंचा आवाज अगदी फिट. याचबरोबर ऐकूयात त्यांचं आणखी एक अजरामर गाणं.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याबरोबरच आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. 6:20 होत आहेत. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवदिल्ल्यां साइप्रस देशस्य राष्ट्रपतिना निकोस क्रिस्टोडोलाइट्स इत्यनेन सह चर्चितवान्. सः उक्तवान् यत् अग्रिमेषु पञ्चवर्षेषु निवेश प्रवाहः द्विगुणीकर्तुं भारत साइप्रस देशयोः लक्ष्यमस्ति. निर्वाचनायोगेन अग्रिमे मासे 18 दिनांके 10 राज्याणां 24 राज्यसभासनानां द्वितीये

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत. श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किन्नरांच्या आरोग्य विषयक तक्रारी आणि निवारण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार. नमस्कार
0: डॉक्टर. किन्नरांच्या आरोग्य विषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत. तर सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना सांगाल की किन्नर कोण असतात?
1: किन्नर म्हणजे काय? तर साधारणतः असं असतं, हा संस्कृत शब्द आहे. किन्नर म्हणजे नरपेक्षा ज्यांच्यामध्ये थोडीफार गोष्ट कमी आहे अशा शब्दाला किन्नर असं म्हटलं जाते. एखादा व्यक्ती असतो, तो जन्मता पुरुष किंवा स्त्री असा असतो आणि त्याला त्या आपल्या याचं आकर्षण पण असते. एखादा व्यक्ती पुरुष असतो आणि त्याला पुरुषी सत्वांचं पुरुषी गुणधर्माचं आकर्षण असते आणि एखादा व्यक्ती स्त्री असतो आणि त्याला स्त्री गुणधर्माचं आकर्षण असते. तर ह्या गोष्टी नैसर्गिक असतात. तसंच एक नैसर्गिक गोष्ट आणणारी असते की एखादा व्यक्ती हा पुरुष म्हणून जन्माला येतो, त्याचे बाह्य लिंग हे पुरुषासारखे असतं, पण त्याला असं आतून वाटते, मनातून वाटते की तो पुरुष नसता स्त्री असतो. त्याच्यामुळे त्याला असं स्त्रियासारखं वेश करणं, स्त्रियासारखं राहणं, कपडे घालणं, केस वाढवणं, त्यांच्या काही हालचाली आणि वागण्याची पद्धत जी असते ती काय स्त्रीसारखी असते, कारण ती त्यांना मनात न आवडते. परंतु तो प्रकृतीचा एक भाग आहे हे समजून त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे आणि अशा व्यक्तीला किन्नर किंवा किन्नर म्हटलं जाते. वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांना वेगवेगळे शब्द असतात. मेडिकल भाषेमध्ये त्यांना आपण ट्रान्सजेंडर असं म्हणतो किंवा ट्रान्समेन्स आणि ट्रान्सफिमेन असं त्याचं डिस्क्रिप्शन होते, त्यालाच आपण ट्रान्सजेंडर किंवा किन्नर असं म्हणतो. वैद्यकीयदृष्ट्या जर असं बघायचं झालं तर आपण त्यांचं एक वैद्यकीय तपासणी करतो. साधारणतः हे दोन टप्प्यामध्ये तीन टप्प्यामध्ये होते. त्यांची एक काउन्सिलिंग होते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. गरज वाटली तर त्यांच्या शरीरामधले हार्मोन जे असतात, म्हणजे पुरुषांच्या शरीरातलं टेस्टोस्टेरॉन, स्त्रीच्या शरीरामधलं इस्ट्रोजन, यांच्यामध्ये काही गडबड आहे का, कमी जास्त आहे का हे बघून घेतो आणि नेमकं त्यांना असं का होते आणि हे बघण्याचा प्रयत्न करतो. मेडिकल भाषेमध्ये त्याला जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर किंवा जेंडर आयडेंटिटी डिस्फोरिया असं म्हणतात. जर त्याच्यामध्ये काही गडबड असेल आणि ती दुरुस्त करतात असेल करेक्टेबल, तर जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर जी करेक्ट करता येते. पण कधी कधी असं असतं की त्यांच्यासाठी नैसर्गिक असते, त्याला जेंडर आयडेंटिटी डिस्फोरिया किंवा जेंडर डिस्फोरिया असं म्हणतात. म्हणजेच हा फिजिओलॉजिकली किंवा शरीर रचना आणि शरीर क्रियेमध्ये एक नैसर्गिक घटक आहे असं तपासलं जाते. साधारणतः हे केव्हा घडून येतं, तर जेव्हा आपण वयामध्ये येतो, म्हणजे टीन एज ज्याला असं म्हणतो, कुमार अवस्था, कुमार अवस्थेमध्ये ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणून येतात. कदाचित त्याच्या पहिलेही काही लोकांमध्ये हे लक्षणं असतात पण तेवढी प्रामुख्याने आढळत नाही किंवा व्यक्त होत नाही. परंतु कुमार अवस्थेमध्ये जेव्हा वयामध्ये येतो आणि ज्याला आपण म्हणतो की टीनेज, त्या काळामध्ये ते लक्षात येते.
0: डॉक्टर, आपण म्हणालात की टीनेजमध्ये ते लक्षात येत असतं, पण बरेचदा असं होतं का की जन्मता लक्षणं दिसून येत असतात?
1: नाही, साधारणतः जन्मता लक्षणं दिसून येत नाही,

0: जन्मतः जी बाह्य गुप्तांग असतात, म्हणजे आपण ज्याला म्हणतो पुरुषाचं आणि स्त्रीचं वेगवेगळं लिंगम, त्याच्यामध्ये काही गडबड असेल तर ती लक्षात येते. पण असं जरुरी नाही की त्याच्यामुळेच त्यांना किन्नर आहे की नाही असं ओळखता येईल. एखाद्या व्यक्तीमध्ये जननेंद्रियामध्ये काही गडबड असेल तर ते ऑप्शन करून दुरुस्त करता येऊ शकते. कदाचित ती करावी की नाही करावी याच्यावरती पण बरेच चर्चा होतात, बरेच मार्गदर्शक तत्व आहे. परंतु त्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे जे व्यक्ती असतो, जो रुग्ण असतो लहानपणीचा बाळ, त्याच्या कुटुंबाची परिस्थिती, त्यांचे पालक यांचा काय निर्णय. परंतु जसं जसं त्याची वाढ होते, त्याच्या हालचाली आणि बाह्यरूप कसं असते यानुसार ते आपल्याला लक्षात येते. गुप्तांग किंवा लैंगिक कसं असेल यापेक्षा ते व्यवहारिकदृष्ट्या कसे आहेत हे जास्त महत्वाचं असते.
1: डॉक्टर, काही लक्षणं दिसून येत असतात का यात?
0: नाही, साधारणतः अशी काही खूप लक्षणं देत नसतात. त्यांचं बिहेवियर म्हणजे वागणूक कशी आहे हेच महत्वाचं असते आणि त्याच्यावरूनच हे ठरवलं जाते. आणि जो व्यक्ती असतो त्याचं एक आंतरिक मन असते, ते नेहमी सांगत असते. एखादा पुरुष म्हणून जन्माला आला पण त्याला असं वाटते की तो स्त्रीच आहे तर तो सगळं तसं वागतो. किंवा एखादी स्त्री असते, तिला मनात असं वाटते की मी पुरुष आहे आणि तो तसा असतो. आपल्याकडे अगदी इतिहासात पण असं वर्णन आहे. महाभारतामध्ये श्रीखंडीचं जे वर्णन असते, कदाचित हा त्यातला एक प्रकार असावा असं पण काही ठिकाणी वर्णन आहे.
1: डॉक्टर, मग यामागे काही कारण असतात का?
0: यामागचं काही कारण म्हणजे असं वैज्ञानिक दृष्ट्या तपासलं तर त्यांचे क्रोमोसोम वगैरे असू शकतात असा अंदाज आहे. कदाचित एक्स आणि वाय हे माणसामध्ये असतात, पुरुषांमध्ये असतात, आणि एक्स एक्स हे फिमेलमध्ये असतात. पण त्याच्यामध्ये काही बदल झाले, व्हेरिएशन झाले तर असं प्रमाण होऊ शकते. आणि साधारणतः अशा तपासण्या कुठे केल्या जात नाही किंवा करत नाही. परंतु सर्वसाधारणतः क्लिनिकली ज्याला म्हणतो की त्यांचं वागणूक कशी आहे, व्यवहार कसा आहे आणि त्यांना स्वतःला काय वाटते यानुसार त्यांच्याशी चर्चा करून कुटुंबाचा सहवास, पालकांचा सहवास, अगदी ते शाळेत जात असतील तर त्यांच्या जवळचे मित्र आणि ज्याला म्हणतो आपण शिक्षक, या सगळ्यांच्या चर्चेमधनं हा विषय सोडवता येतो.
1: डॉक्टर, यावर मग काही इलाज आहे?
0: हो, याच्यावरती इलाज आहे. म्हणजे त्याला पहिले स्वीकारायला पाहिजे, त्याच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे. आणि साधारणतः त्याचं पहिले काउन्सिलिंग जे असते की एक त्याचं समुपदेशन करायला पाहिजे की ते नेमकं काय आहे, कसं आहे, हे लक्षणं काय आहे, त्यांना काही मानसिक त्रास आहे का, काही गडबड आहे का, काही त्यांच्यावर आघात झाला होता का, तो दुरुस्त करावा. ते नसेल तर त्यांचं हॉर्मोन असेसमेंट ज्याला म्हणतात संप्रेरकं, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन हे मोजायला पाहिजे, ते बरोबर बनते आहे नाही बनत आहे. त्यानंतर त्यांचे जे गुप्तांग असतात म्हणजे त्याची व्यवस्थित वाढ झाली आहे नाही आहे हे तपासायला पाहिजे. आणि अगर अगदी सगळं व्यवस्थित असेल तर त्यांना आपण हॉर्मोन थेरपीची ट्रायल देतो. म्हणजे साधारणतः एक वर्षपर्यंत त्यांना आपण हॉर्मोन थेरपी देऊन पाहतो. आणि एक वर्षाच्या हॉर्मोन थेरपीमध्ये जर त्यांना असं वाटत असेल की नाही ते पुरुष होते पण स्त्री म्हणून जास्त चांगले असतील, किंवा एखादी स्त्री असेल आणि ती पुरुष म्हणून चांगले असेल, तर मग त्याच्यानंतर त्यांना प्लॅस्टिक सर्जरी करून डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट जे म्हणतो पूर्ण याच्यामध्ये ती करता येते. जेव्हा हॉर्मोन थेरपीची पूर्ण जी गरज असते ती थांबते आणि अशा पद्धतीने त्यांचा इलाज केला जातो. असा ह्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आणि वेगवेगळ्या पद्धतीने इलाज करून त्याला एक चांगलं स्वरूप देता येते.
1: डॉक्टर, तीन टप्पे आपण सांगितले, पहिलं समुपदेशन, दुसरं हार्मोन थेरपी आणि तिसरं सर्जरी असते. समुपदेशन तर आमच्या श्रोत्यांना माहीत आहे, पण हार्मोन थेरपीमध्ये नेमकं काय करण्यात येतं?
0: हार्मोन थेरपीमध्ये साधारणतः असतं की एक व्यक्ती हा पुरुष आहे पण त्याला असं वाटतं की तो स्त्री आहे, तर त्याच्यामध्ये जे पुरुष तत्व असतात ज्याला इंग्लिशमध्ये टेस्टोस्टेरॉन म्हणतात, तर ते कमी करण्याचे त्याला इंजेक्शन किंवा गोळ्या देतो आपण. आणि स्त्रीतत्व वाढवण्याचं जे असते त्याच्यासाठी पण मेडिसिन्स म्हणजे इंजेक्शन किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये आपण देतो. मग त्याच्यामध्ये हळूहळू असं होते की पुरुषतत्व कमी झालं आणि स्त्रीतत्व वाढलं. आणि मग त्यांना आपण निरीक्षणं नोंदवतो की त्यांना ठीक वाटते आहे का, त्यांची जी इच्छा होती की स्त्री बनायची ती व्यवस्थित आहे का, त्याच्यामुळे त्यांना अजून काही फरक पडतो आहे का. आणि हे जर त्यांना व्यवस्थित सूट झालं म्हणजे त्यांनी तो बदल स्वीकारला आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंदी वाटायला लागलं, चांगलं वाटलं, शरीराला काही गडबड झाली नाही, मनाला काही गडबड झाली नाही, तर मग असा निर्णय तो निष्कर्ष येतो की नाही आता त्यांनी जर का डेफिनेट ट्रीटमेंट केली आणि ज्याला म्हणतो जेंडर रिफॉर्मेशन सर्जरी आणि लिंगबदल ही शस्त्रक्रिया जर करायची ठरली ते करता येते. कारण शस्त्रक्रिया ही एकदा केली की ती पूर्ण असते, परमनंट असते, म्हणजे ती वापस नाही होत आहेत. आणि असं जर झालं तर एवढं मोठं पाऊल उचलण्याच्या पहिले आपल्याला त्यांचं मानसिक समुपदेशन आणि हॉर्मोन थेरपी पूर्ण असावी. साधारणतः असं लक्षात येते की एक वर्षाचा जो पिरियड असतो या काळाखंडामध्ये, एक वर्षामध्ये त्यांना पूर्ण रूपने बरं वाटते किंवा इम्प्रुव्हमेंट येते. काही छोटे छोटे बदल करायचे असेल तर ते करता येतात. आणि हे टप्प्याटप्प्याने आपण जर करत गेलं तर त्याचे जे निरीक्षण असतात ते नोंदवता येतात. आणि असं लक्षात येते की नाही, हा व्यक्ती जरी पुरुष म्हणून जन्माला आला तरी हा स्त्री म्हणून चांगलं जगू शकतो, याच्या मनातनं स्त्रीचं भाव आहे, स्त्रीचं तत्व आहे, तर याला स्त्री म्हणून मान्यता भेटावी. आणि मग आपण त्याला असं पुरुषातनं स्त्रीमध्ये बदलण्यासाठी जे ऑपरेशन्स असतात ते करतो. आणि त्याला शासन दरबारी म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये लिगली तसं त्यांचं आधार कार्ड आणि सगळे डॉक्युमेंटेशन

वरती पण अर्ज करून कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचं लिंग बदल करता येते. हीच परिस्थिती उलट्या बाबतीमध्ये पण असते. एखादी महिला असेल पण तिला असं वाटत असेल की ती पुरुष म्हणून चांगली असेल तर तिला त्या प्रकारचं औषध त्या प्रकारचे हार्मोन देऊन इलाज केला जातो. दोन्ही ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया सारख्या असता सर्जरी मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.

0: डॉक्टर, याचा कालावधी किती असतो हार्मोन थेरपीचा?
1: साधारणतः एक वर्षपर्यंत देतो टप्प्याटप्प्याने. ते सुरुवातीला कमी प्रमाणात सुरू होते, मग हळूहळू वाढवतात, त्याचे निरीक्षण नोंदवले जातात, आणि एक वर्षपर्यंत जर असं वाटत असेल की या हार्मोन थेरपीने त्यांना ती व्यवस्थित सूट झाली, त्यांनी ते सगळं व्यवस्थित बदल स्वीकार केलेला आहे आणि काही त्याच्यापासून अपाय नाही झाले, किंवा हे जर असेल आणि आता हे लक्षात आलं निष्कर्षाने की ही हार्मोन थेरपी त्यांना व्यवस्थित वाटते, म्हणजे त्यांचं जे लिंग बदल करण्याची इच्छा आहे ती संयुक्तिक आहे आणि प्रामाणिक आहे, तर ते जेव्हा जस्टिफाय होते त्याच्यानंतर एक वर्षाचा साधारणतः पिरियड असतो.
0: डॉक्टर, आपण सर्जरी बद्दल म्हणालात, सर्जरी कुठल्या कुठल्या प्रकारची असते?
1: साधारणतः पुरुषाला जेव्हा स्त्रीमध्ये बदल करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन केले जातात. एक असते की स्तन वृद्धी करण्यासाठी, ब्रेस्ट ऑगमेंटेशनसाठी, तर त्याच्यामध्ये ब्रेस्ट इम्प्लांट किंवा पोटाचं मांस काढून छाती बनवली, स्तन बनवणं, हे कॉमनली करण्यात येणारी प्रक्रिया असते. दुसरी असते लिंग बदल, म्हणजे त्याच्यात पुरुषाचं लिंग आणि अंडाशय हे काढले जातात आणि त्या ठिकाणी त्यांना एक स्त्रीसारखं बाह्य लिंग बनवलं जाते, ज्याच्यामध्ये ते बसून लघवी करू शकतील आणि दिसण्यासाठी एक स्त्रीसारखं असेल. काही लोकांना याच्यानंतरही असं वाटतं की त्यांच्या शरीरामध्ये बदल आहे, तर ते त्याच्या पुढचेही ऑपरेशन म्हणजे हनुवटी ठीक करणं, अगदी त्यांचा जो गळा असतो त्याचा जो कंठ पुढ्याला असतो ना तो कमी करून स्त्रीसारखा करणं, कधी कधी जे कंठ असतो म्हणजे वोकल कॉर्ड ज्याच्यातनं आवाज येतो तर तो आवाज पुरुषांचा एक वेगळा असतो, स्त्रीचा एक वेगळा असतो, तर त्या वोकल कॉर्डची टाइटनिंग करतात, त्याच्यामध्ये फॅट ग्राफ्टिंग करतात, त्याच्यामुळे त्यांचा त्याच्यातला पुरुषी स्वर कमी होऊन स्त्रीसारखा होतो. अगदी आता नवीन याच्यामध्ये तर लोक हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केस प्रत्यारोपण करणं, भुव्याचा आकार कमी जास्त करणं असे पण प्रकार करतात, पण हे सगळे एक एक पद्धतीमध्ये केल्या जाते. सर्वसाधारणपणे ज्या दोन पद्धती केल्या जातात त्या म्हणजे स्तनाचा आकार वाढवणे आणि बाह्य लिंग कमी करणे, ह्या दोन गोष्टी सर्वसामान्य पद्धतीने केल्या जातात.
0: डॉक्टर, आपण उपचार पद्धतीमध्ये सर्जरी ही एक उपचार पद्धती सांगितली, तर सर्जरी नंतर किंवा त्या आधी काही काळजी घ्यायची असते का?
1: हो, म्हणजे सर्जरी साधारणतः एक तज्ज्ञ प्लास्टिक सर्जन किंवा तत्सम डॉक्टर हे ऑपरेशन करतात. सर्वसाधारणपणे सगळी सरकारी दवाखान्यामध्ये पण जिथे जिथे हे डिपार्टमेंट आहे तिथे ह्या उपलब्ध असतात. सर्जरी करण्यापुढे त्याची कायदेशीर प्रक्रिया असते की हा व्यक्ती आहे, त्याचं समुपदेशन झालेलं आहे, त्याला व्यवस्थित हार्मोन थेरपी ठराविक काळापुरती साधारणतः एक वर्षपर्यंत दिली गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्याला ऑपरेशनची किंवा सर्जरीची गरज आहे. सर्जरी ही कशी असते की एकदा केली की ती पुन्हा वापस नाही करतात, म्हणजे इरिव्हर्सिबल ज्याला म्हणतो, परमनंट अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्जरी करताना काळजीपूर्वक असावी, कारण एखाद्यामध्ये शरीरामध्ये जे बदल होतात ते वापस ऑपरेशननी पूर्ववत करणं कठीण असते किंवा शक्य नसते. त्याच्यामुळे ती कायदेशीर टप्प्याटप्प्याने आणि व्यवस्थित काळजी घेऊनच करावी, पण त्याच्या पहिले ह्या दोन गोष्टी आवश्यक आहेत, त्याचे कायदेशीर पूर्णता आणि त्याचं हार्मोन थेरपी आणि समुपदेशन झालं असावं, त्यानंतर एक रिटर्न कन्सेंटमध्ये सगळं झाल्यानंतर ऑपरेशन केला जातो. ऑपरेशनच्या पहिले त्यांना बाकी काही आजार आहेत का हे तपासले जातात. हार्मोन थेरपी एक प्रकारचे स्टेरॉइड्स असतात, त्याच्यामुळे ऑपरेशनच्या दरम्यान जी अॅनास्थेशियाची किंवा सुंगणीची धोका असतो किंवा रिस्क असते ती आपण व्यवस्थित कंट्रोल करतो, त्याला एक लिमिटमध्ये ठेवतो आणि व्यवस्थित शांततेत हे ऑपरेशन केले जाते. ऑपरेशन नंतर पेशंटच्या जीवनामध्ये जो काही बदल असतो तो एक सकारात्मक असतो, कारण आपण त्याला हार्मोन नंतर बघितलेलं असतं, मग त्यांची हार्मोनवरची जी डिपेंडन्सी असते आणि हे असते ती कमी होते आणि मग त्यांना व्यवस्थित सगळं करता येते. साधारणतः काही ऑपरेशन सोबत केल्या जातात किंवा त्याच्यामध्ये एक 3 ते 4 महिन्याचे अंतर ठेवून पण करता येते.
0: मग ऑपरेशन नंतर काही काळजी घ्यावी लागते?
1: ऑपरेशन नंतर साधारणतः काळजी म्हणजे काय, त्यांना हार्मोन थेरपी बंद झालेली असते आणि बाकी व्यवस्थित टाके वगैरे भरून येणं, घाव लवकर ठीक होणं, याच्यासाठी ज्या प्रिकॉशन असतात 8-15 दिवसाच्या त्या घ्याव्या लागतात. साधारणतः त्यांच्यानंतर त्यांना काही खूप फॉलोअप किंवा पथ्य पाळण्याची गरज नसते.
0: डॉक्टर, आपण उपचार पद्धतीमध्ये दोन मुख्य गोष्टी सांगितल्या, एक तर लिंगाची सर्जरी करण्यात येते आणि दुसरं म्हणजे स्तन लावण्यात येतात. मग या दोन्ही केसेसमध्ये फॉलोअप घ्यावा लागतो का डॉक्टरांचा?
1: हो, साधारणतः लिंग परिवर्तन झाल्यानंतर खूप असं आवश्यक नसते, कारण तो शरीरातनं काही भाग निघालेला असतो, पण तो जिथे इम्प्लांट टाकलेले असतात त्याच्यामध्ये कधी कधी इम्प्लांट हे सिलिकॉनचं बनलेलं असतं, ते बाह्य हातावरण असते, अगदी दुर्मिळदृष्ट्या अगदी रिअरली क्वचितच ते इम्प्लांटमध्ये काही रिॲक्शन झाली किंवा ते फुटलं किंवा त्याच्यामध्ये काही झालं.

0: तर असं होऊ शकते. त्याच्यामुळे साधारणतः आम्ही त्यांना म्हणतो की दर 6 महिन्यातनं किंवा वर्षभरातनं एकदा आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावं. हा
1: हा, या दोन्ही गोष्टी केल्यानंतर काही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते?
0: नाही, या दोन्ही गोष्टी केल्यानंतर साधारणतः विशेष काळजीची आवश्यकता नसते, ते एक सामान्य आयुष्य जगू शकतात.
1: डॉक्टर, सर्जरी जी करण्यात येते त्यामध्ये काही वयाचं बंधन असतं का की इतक्या वर्षांचा व्यक्ती असेल तरच सर्जरी होईल?

श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते.

0: डॉक्टर, आपण सगळं जाणून घेतलं की किन्नर आपण कोणाला म्हणतो, ते जन्मतः असतात की नंतर लक्षण दिसून येतात, त्यामागे इलाज काय असतो, त्याचे वेगवेगळे टप्पे कुठले असतात, या बाबतीत आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर, आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की किन्नरांच्या नेमक्या आरोग्यविषयक तक्रारी कुठल्या कुठल्या असतात?
1: सर्वसाधारणतः त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जे काय सामान्य व्यक्तीला ज्या असतात तशाच असतात, परंतु त्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो असतो तो एक प्रकारचा भेद असतो, बुद्धिभेद ज्याला म्हणता येईल किंवा मनभेद. त्यांचं शरीर काहीतरी वेगळं असते आणि त्यांचं मन काहीतरी वेगळं असते, आणि आपल्या मनाला शरीर अनुरूप नाही असं त्यांना नेहमी वाटत असते. त्याच्यामुळे ते थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. साधारणतः एका वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये एखादा मुलगा असतो, पण त्याला असं नेहमी वाटते की तो मुलगी आहे. मग त्याला असं मुलीसारख्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे फ्रॉक घालणं, नाचणं, साधारणतः एक मुलगी जसं करते तसं करायचं आवडते, पण त्याचं बाकीचं त्याला एक व्यत्यय येतो की नाही करायचं नाही करायचं. तर हा सगळ्यात महत्वाचा त्यांचा एक प्रश्न असतो जडणघडणीमधला, कारण त्यांचा मेंदू आणि त्यांचे विचार त्यांना सांगत असतात की नाही, तू अजून एक स्त्री आहे किंवा तू आता एक पुरुष नाही आहे. आणि समाज किंवा बाकी पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे जो असतो तो त्याला एक पुरुष म्हणून असतो. कदाचित त्याच्या घरच्यांना, पालकांना, मित्रांना, शाळेमध्ये शिक्षकांना, ज्यांचा परिसर असतो त्यांना पण असंच वाटते की हे असं काहीतरी वेगळं होत आहे. बाकी समस्या ज्या असतात सर्वसाधारण लोकांना ज्या असतात, सर्दी, खोकला, ताप वगैरे किंवा अन्य बिमारी, अपघातापर्यंत, ते सगळे सामान्य असू शकतात. पण त्यांच्या मन आणि शरीरामधला असलेला जो एक द्वंद्व असतो हा मात्र त्यांचा खूप वेगळा असतो. हा समजून घेणं आणि त्याच्यासाठी काहीतरी करणं, यासाठी सगळ्यांना समजदारपणा असणं आणि असं असू शकते हे स्वीकार करणं हे खूप आवश्यक असते. हाच त्यांचा एक महत्वाचा आरोग्यविषयक समस्या ज्याला म्हणता येईल आपण अशी असते. आणि मग त्याच्यासाठी काय काय लागते ते आपण बघितलंय.
0: डॉक्टर, म्हणजे मानसिकरित्या आजार उत्पन्न होऊ शकतात असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: हो हो, त्यांच्या मनामध्ये जे द्वंद्व असतात मानसिकता, हाच त्याच्या मागचा सगळ्यात मोठा गोष्ट असतो. आणि सगळ्या स्तरावरती, सामाजिक स्तरावरती, अगदी कौटुंबिक स्तरावरती, मित्रपरिवार, ते जिथे असतात त्या शाळा परिसरामध्ये, त्यांना कोणी समजून घेत नाही. आणि मग त्याच्यामध्ये त्याची एक चिडचिड असते, त्यांच्यामध्ये एक वैफल्य असते, एक नैराश्य असते, त्यांना जीवनामध्ये काही नाही असं वाटत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग त्यांच्या अभ्यासामध्ये, घरगुती कामामध्ये, कलाक्षेत्र, शिक्षण क्षेत्र जेथे कुठे ते असतात त्या सगळ्यामध्ये दिसून येते. त्याच्यामुळे हा जो विषय असतो हा अतिशय संवेदनशील आणि समजण्याचा असतो. कदाचित त्यांना कोणत्याही प्रकारची एखादी गोष्ट जबरदस्ती न करता समजून घेणं खूप महत्वाचं असते. त्यांच्या भावना समजल्या, त्याचं मागचं कारण समजण्याचा प्रयत्न केला तर ते ठीक होते.
0: डॉक्टर, या समस्यांचं किंवा तक्रारींचं निवारण आपण कसं काय करू शकतो?
1: त्याच्यासाठी त्यांच्याशी एक संवाद करावा लागतो, त्यांना समजून घ्यावा लागतो. आणि आपली पण एक वैचारिकता असावं की असं असू शकते असं आपल्याकडे बरंच वर्णन असते, तर आपण वाचायला पाहिजे, त्याच्याबद्दल समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना योग्य त्या डॉक्टरांकडे समुपदेशासाठी किंवा पुढच्या इलाजासाठी न्यायला पाहिजे. त्यांचं दुर्लक्ष न करता त्यांना स्वीकार करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.

0: डॉक्टर, यामध्ये नेमकी समाजाची भूमिका काय असायला हवी, काय वाटतं आपल्याला?
1: मला सर्वसाधारणतः असं वाटतं की समाजामध्ये किन्नर ह्या विषयावरती एक असं असतं की त्यांना आपण नेहमी एक विनोदाचं स्थान केलेलं असतं किंवा निम्न लेखलेलं असतं, पण असं नाहीये. समाजात अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की ज्या उच्च शिक्षित आहेत, आज सगळ्या क्षेत्रामध्ये ते पुढे येत आहेत, त्यांना स्वीकारायला पाहिजे, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायला पाहिजे. शिक्षणाच्या व्यवस्था असो किंवा बाकी पण असो, त्यांच्यामध्ये त्यांना एक समान संधी भेटली पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या न्यूनगंड नसावा आणि समाजाने तो बाळगू नये किंवा त्यांना असं हिनवू नये. दुसरी गोष्ट अशी असते की त्यांना एक टॉयलेटचा प्रश्न असतो, सार्वजनिक ठिकाणी त्यांनी कोणते टॉयलेट वापरावे. तर काही ठिकाणी असे टॉयलेट बनवण्यात येत आहे ट्रान्सजेंडर लोकांसाठी, ते आपल्याला माहिती पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आता असं आहे की कायदेशीर मान्यतेनुसार आधार कार्डवर देखील

0: ट्रान्सजेंडर हा नवीन शब्दप्रयोग यायला लागलाय, त्याबद्दल कायदेशीर माहिती असणं आवश्यक आहे, अवेअरनेस व्हायला पाहिजे. आणि समाजामध्ये असे जे काही असतात त्यांना शाळा स्तरावरती पालक स्तरावरती कसं कसं आपण मदत करू शकतो की लवकर पुढे आणू शकतो ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे.
1: डॉक्टर, या सर्व गोष्टींमध्ये कुटुंबाची भूमिका नेमकी काय असायला हवी?
0: सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुटुंबाचीच असते, कारण असे लोक जेव्हा कुटुंबामध्ये असतात तर कुटुंबाने त्यांना जर का मदत केली, समजून घेतलं, सहकार्य भेटलं तर त्यांचं एक व्यवस्थित संगोपन चांगलं होईल, त्यांना एक व्यवस्थित इलाज करता येईल आणि त्यांच्या ज्या भावना आहेत ते समजून त्यांना जर आवश्यक वाटलं तर ते करता येईल. परंतु बऱ्याचदा असं होतं की समाजामध्ये एक मुलगा आहे तो असं स्त्रीसारखं काहीतरी करतो तर बऱ्याचदा त्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा वेगळा असतो आणि मग त्यातूनच ते घर सोडून जाण्याचे प्रकार होणे, टोळ्यामध्ये फिरणे, कुठेतरी उघड्यावरती किंवा आपण जे बघतो की रस्त्यावरती ते असतात आणि पैसे मागतात, प्रवासात दिसणं, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या कुठेतरी त्यांना एक जवळपणा किंवा आपलेपणा नसतो आणि म्हणूनच ते आपल्या परिवारापासून दूर जातात आणि असं होते. तर परिवाराने त्यांना समजून घेणं, त्यांच्या मागचं त्यांचा दृष्टिकोन समजणं आणि त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघून स्वीकार करणं, त्याचा व्यवस्थित इलाज करणं जे की सहज शक्य आहे ते करायला पाहिजे.
1: डॉक्टर सरतेशेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल?
0: सरतेशेवटी मी सांगू शकतो की समाजामध्ये असे जर लोक असतील तर त्यांना आपल्या मायेचा हा प्रेम आवश्यक असते, त्यांचं एक चांगलं आपण समुपदेशन केलं, त्यांना समजून घेतलं तर ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील, त्यांचा जो द्वंद्व असतो तो दूर होईल आणि किन्नर म्हणून त्यांना एक विनोदाचं स्थान न देता आपण माध्यमांमधनं किंवा सामान्य जीवनामधनं त्यांच्याबद्दल असलेली जी एक पॉझिटिव्ह स्टोरी आहे, बरेच चांगल्या प्रवाहात येऊन चांगलं काम करतात आहे अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये, तर ते पुढे आणणं, त्याला प्रसिद्धी देणं आणि त्यांच्याबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलणं हे आवश्यक आहे.
1: डॉक्टर प्रणाम सदावर्ते, आपण इथे आलात आणि किन्नरांच्या आरोग्य विषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, किन्नरांच्या आरोग्य विषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारी

तरीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सीव्ही षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळं या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची

सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी पी व्ही कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15-20 मे या कालावधीत संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांचा दौरा केला। या दौऱ्यामध्ये त्यांनी आर्थिक, संरक्षण उद्योग, ऊर्जा, सागरी दळणवळण यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार केले। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा, त्यातील करार, या देशांशी असलेली जवळीक आणि त्याचा भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये जाणून घेणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी, तर नेदरलँड मध्ये सेमीकंडक्टर, तर स्वीडन बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वे मध्ये नील अर्थव्यवस्था, इटलीमध्ये शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार केले। या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली। ते म्हणाले,
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो 5 देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईच्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि युएई दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल। 2015 पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा युएईचा 8वा दौरा आहे, तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दृढ आहेत याची त्यावरनं कल्पना येईल। मोदींच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षर करणारा युएई हा पहिला देश होता। 2022 दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला सीईपीए म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला, आणि या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली। आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत युएई धोरणात्मक संरक्षण भागीदारी झालेचा विस्तार। या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली, त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्यता, प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे। युएई कडून भारताला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीच्या पुरवठ्याबाबतही करार झालाय। युएई हा भारतासाठी खनिज तेल आणि एलपीजीचा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळं हा करार अत्यंत महत्वाचा आहे। युएईनं 2027 फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाईपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे, आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर

0: भूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनलमधून थेट कच्चं तेल आणि एलपीजी भरणं सोपं होईल. त्याच्याशिवाय युएईची तेल कंपनी ऍडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा तब्बल 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे. तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल. त्याच्याशिवाय गुजरातच्या वाडीनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय. भारताच्या अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय. गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स हा जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्यादृष्टीनं हा करार भारताच्या भविष्याची पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स हे भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. तेव्हा भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्या जैव आधारित प्रक्रिया कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झाला आहे. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये रूपांतरित झाले असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचं आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 पर्यंत 20 अब्ज युरो पर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष दोन्ही देशांनी ठेवले. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सहविकास को डेव्हलपमेंट आणि सह उत्पादन को मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एक संरक्षण आराखड्यावर किंवा त्याला रोडमॅप म्हणतात त्याच्यावर देखील स्वाक्षरी केली. तेव्हा हे सगळे करार किंवा ऊर्जा संक्रमण आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली आवश्यक क्रिटिकल मिनरल्स आहेत या संदर्भात पण इटली आणि भारत यांच्यात सामंजस्य करार झालाय. शेती आणि कृषी संशोधनासाठी विशेष करार झालाय. तेव्हा या सगळे करार हे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
1: श्रोते हो, या दौऱ्यादरम्यान अनेक देशांनी भारतातील गुंतवणुकीतही स्वारस्य दाखवले. त्याद्वारे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यामध्ये काही उत्पादनांबाबत करार झाले. जगातील सर्वात मोठ्या डच कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर करार झाला. त्यातून गुजरातमध्ये सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या ओस्लो इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषदही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पांचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
0: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. UAE भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. UAE जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमी कंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहेत. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर

तज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केलाय तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झाले त्याच्यामध्ये भारतीय कापड, चामडं, दागिने, ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमीकंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फार मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे एमएसएमई ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरिटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे, ग्रीन हायड्रोजन, त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं, देखभाल असतं, याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झालेत त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि आयटी प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. एमएसएमई आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म याच्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादनं आणि सेमीकंडक्टर निर्मिती ही भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून

0: आता द्विपक्षीय सहकार्य आता झालंय, त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि UAE अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनीती आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला $5 trillion अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
1: श्रोते हो, कोणत्याही 2 देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल गोखले यांनी सांगितलं,
0: या दृष्टीने 2 बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राज्य किंवा आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते याचं हे उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी आपल्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली. त्या धरणाचं नाव अफलास डाईक, थोडस उच्चारायला अवघड असं नाव येते पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी या धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरात मधले जो खंभातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्पाची लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणं आहे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफलास डाईक या धरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी याच्यात जो नेदरलँड्सकडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा दौरा केवळ हा तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्षा ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळे भारतानं एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमी कंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं एक विश्वासार्ह, सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा पंतप्रधानांचा हा जो 5 राष्ट्रांचा दौरा होता तो एका अर्थानं केवळ तात्कालिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करीत आहोत माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 22 एक अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 22 मे 2026। सुरुवातीला हवामानाचा अंदाज। ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान अंशतः ढगाळलेलं राहील, हे होतं हवामान वृत्त। आणि आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचं नियोजन याविषयी डॉ आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते। शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले प्राध्यापक कृषी विद्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात।
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, भारतीय शेतीचा कणा मानला जाणारा खरीप हंगाम जवळ येत आहे। बदलत्या हवामानामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आज पारंपरिक शेतीपुढे देखील मोठी आव्हाने उभी आहेत। आणि अशा काळात केवळ उत्पादन वाढवणं महत्वाचं नसून आपल्या जमिनीचा पोत टिकवून शाश्वत शेती करणं ही देखील काळाची गरज आहे। तसंच मंडळी, जेव्हा मृग नक्षत्राचा पाऊस पडतो त्यावेळेस आपली लगबग सुरू होते ती खरीप हंगामाच्या पेरणीची। पण ही पेरणी फक्त बियाणे टाकण्यापुरतीच मर्यादित नसून ती आपल्या जमिनीचं आरोग्य आणि भविष्यातील नफा ठरवणारी पायरी देखील आहे। मंडळी, खताचा समतोल वापर, बीज प्रक्रिया आणि पाण्याचं नियोजन यातूनच आपल्याला शाश्वत शेती ही साध्य करायची आहे। आणि त्यासाठी मग आपल्याला या खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी ही आपल्याला नेमकी काय करायची आहे? तसं तर आता शेतकरी बंधू पूर्वतयारीत आहेतच, पण तरी देखील शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपल्याला ही माहिती जाणून घ्यायची असेल आणि पुढचा हंगाम आपल्याला यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी पूर्वतयारी ही आपली अतिशय उत्तम असणं खूप महत्वाचं आहे। आणि आजच्या आपल्या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी डॉक्टर आनंद कारले प्राध्यापक कृषी विद्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून ही महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत। सर नमस्कार।
3: नमस्कार
2: सर। आता आपले बरेचसे शेतकरी हे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीकडे देखील लागलेले आहेत, पण शाश्वत जी आपल्याला शेती ही जी आपल्याला साध्य करायची आहे तर त्यासाठी सुरुवातीला शाश्वत शेती म्हणजे काय आणि त्याची संकल्पना आपल्याला थोडक्यात काय विशद करता येईल?
3: शाश्वत शेती म्हणजे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या स्थानिक संसाधनाचा पुरेपूर वापर करून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता जमिनीचे आरोग्य टिकविणारी, लागवड खर्चात बचत करणारी, जैव विविधता जोपासणारी, पिकांची उत्पादकता वाढवून टिकवून ठेवण्यावर भर देणारी आणि कुटुंबांच्या पोषणविषयक गरजा आणि मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करणाऱ्या शेतीला आपण शाश्वत शेती असं म्हणतो। तर तसं पाहिलं तर शेती व्यवसायाला जर

0: पुनर्जीवन आणि नवसंजीवनी मिळवून द्यायची असेल तर एकात्मिक शेती पद्धती शिवाय पर्याय नाही. कारण शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणून त्यांचे जीवनमान उंचावणे जर करायचं असेल आपल्याला तर पीक पद्धती सोबत एखादा तरी कृषीपूरक व्यवसायाची जर सांगड घातली तरच आपल्याला शाश्वत उत्पादन हे मिळू शकते.
1: निश्चितच सर, आपल्या शेतीला पूरक व्यवसायांची जोड जर शेतकरी बांधवांनी दिली तर त्यामधून शाश्वत असं उत्पादन आपल्या शेतकरी बंधूंना मिळू शकेल. भारतीय शेती पुढे खूप मोठी आव्हाने ही आता सध्या निर्माण झालेली आहेत. मग त्यामध्ये आपल्याला हवामान बदलाचा अभाव देखील आपल्याला म्हणता येईल आणि सोबतच ज्या काही समस्या आहेत त्या देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता येत आहेत. तर त्यातील जे काही आव्हाने आणि समस्या आहेत ह्या नेमक्या कोणत्या आहेत?
0: आपण म्हणलात त्यानुसार हवामान बदल ही फार मोठी समस्या आहे. जागतिक तापमान वाढ त्यामुळेच होत आहे. दुष्काळ आहे, नापीक कर्जबाजारीपणा, अतिवृष्टी, गारपीट, अपुरा पाऊस, दरडोई कमी होत चाललेली जमीन धारणा, जमीनचं क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत आहे. कोडो क्षेत्राचं प्रमाण हे जास्त आहे. ओलिताचं क्षेत्र फक्त 16-18% प्रमाणातच आहे. जमिनीचे आरोग्य बिघडत चाललेले आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जर पाहिलं तर ते फक्त 0.5% आहे, म्हणजे कमी कमी होत चाललेलं आहे. तसंच चारा, पाणी, मजुरांची टंचाई, लागवडीचा खर्च हा वाढत आहे. त्यामुळे आपल्याला जे निव्वळ उत्पन्न जे आहे ते कमी मिळत आहे. त्याचबरोबर संतुलित अन्न नसल्याने कुपोषण समस्या वाढत आहे. प्रदूषण, ऊर्जेची समस्या, वाढती लोकसंख्या, त्याला लागणारा अन्नधान्याची गरज हे सुद्धा वाढत आहे. पिकांची उत्पादकता, सर्वच पिकांची जवळपास कमी आहे आपल्या भागामध्ये. अस्थिर बाजार भाव आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. इत्यादी आव्हाने आणि समस्या हे शेतकऱ्यांपुढे भेडसावत आहेत.
1: निश्चितच ज्या काही समस्या तुम्ही सर आता सांगितल्या की त्या समस्येचा सामना देखील आपल्या शेतकरी बंधूंना करावं लागत आहे आणि तरी देखील आपले शेतकरी बंधू न खचता हा अन्नपूर्णेचा रथ ते पुढे पुढे नेत असतात. आता ऊन, वारा, पाऊस हे संकट तर त्यांच्या समोर उभेच आहेत. हा जर विचार केला तर या वर्षीचा जो काही मे महिना आहे हवामानाचा अंदाज कसा राहील बरं सर?
0: हवामान विभागाकडून मे महिन्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मे महिन्यात देशभरात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणासह महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक दिवस उष्ण लाटांची शक्यता असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरणार आहे. त्याचबरोबर विदर्भ व मराठवाड्यात उन्हाचा ताप जाणवणार असल्याचे असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. राज्याच्या बहुतांश भागामध्ये सरासरीच्या तुलनेत किंवा काही भागामध्ये अधिक पाऊसमानाची शक्यता वर्तवली गेली आहे. आणि प्राथमिक अंदाजानुसार मान्सूनचं जे आगमन जे आहे ते 14-20 मे दरम्यान दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचे संकेत आहेत. यावर्षी एल निनोचा प्रादुर्भाव असल्याने पाऊसमान 92% ±5% अनुमान सांगितले गेले आहे. तर आणखी जास्त सविस्तर आपल्याला मेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जास्त आपल्याला किंवा हवामानाचा अंदाज जास्त चांगल्या प्रकारे वर्तविला जाईल.
1: तर सर म्हणजे वारंवार आपल्या विद्यापीठाकडनं आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत हवामानाचा अंदाज हा दर आठवड्याला आपण सांगत असतो आणि त्यानुसार मग आपल्या शेतकरी बंधूंना पुढचं नियोजन काय करायचं आहे हे देखील त्यांना कळत असतं. ज्या प्रकारे अंदाज येईल त्या त्या प्रकारे आपण ही माहिती आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत निश्चितच आपण पोहोचवणार आहोत. सर आता तुम्ही बोलता बोलता म्हणाला होतात की आपली शेती शाश्वत आपल्याला करायची असेल तर त्यासाठी एकात्मिक शेती पद्धती ही देखील शेतकरी बांधवांना करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच दृष्टिकोनातून ही शेती शाश्वत करायची असेल तर त्यासाठी जो कानमंत्र आहे तो शेतकऱ्यांना काय द्याल तुम्ही?
0: शाश्वत शेती उत्पादनाची गुरुकिल्ली ही 3 सूत्रावर आधारित आहे. त्यामध्ये पहिलं सूत्र म्हणजे नियोजन, व्यवस्थापन, मॅनेजरियल स्किल समजा, आणि तिसरं म्हणजे सिंहावलोकन. आता हे 3 सूत्र जे आहे ते शेती व्यवसाय असो, तुमचा कोणता उद्योगधंदा असो, नोकरी असो किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर ह्या 3 सूत्रीचा अवलंब आपण करू शकतो.
1: आणि ह्या 3 सूत्रीचा अवलंब करूनच आपल्याला आपली शेती ही शाश्वत करायची आहे. तसं आता शेतीच्या नियोजनामध्ये कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत की त्या शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला हव्यात?
0: शेतीचे नियोजन म्हणजे थोडक्यामध्ये भविष्यातील कार्यक्रमाची रूपरेषा असून त्यामुळे भविष्यातील विकासाबाबतचा अंदाज यामध्ये बांधला जातो. प्रामुख्याने शेतकऱ्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीचा योग्य समन्वय साधून त्याचा उपयोग विविध उत्पादनाच्या बाबींसाठी कशा प्रकारे करावा याची सुस्पष्ट

0: स्पष्ट आखणे किंवा आराखडा म्हणजेच शेतीचे नियोजन होय. उपलब्ध असणारे आपल्याकडे जे साधनं आहेत त्याच्यामध्ये जसं की जमीन आहे, पाणी, मजूर, भांडवल, बैलजोडी, खते, बियाणे, कीटकनाशके यांचा कार्यक्षमतेने वापर केला तर उत्पादन खर्चामध्ये बचत होणार आहे. आणि नियोजन केल्यामुळे काय होईल की वेळेची बचत होईल, ऐनवेळेला आपल्याला धावपळ होणार नाही आणि अनावश्यक आणि अवाजवी जो खर्च आहे तो आपल्याला टाळता येईल. आणि सुरुवातीलाच एखाद्या पिकाचा अंदाजित खर्च आणि त्यापासून मिळणारे अंदाजे उत्पन्न याची जर आपल्याला पूर्वकल्पना आली तर त्यानुसार आपल्याला नियोजन करता येईल. जोखीम पत्करण्याची क्षमता सुद्धा आपली वाढते. आणि नियोजनासोबतच हवामानाचा अंदाज, बाजारातील चढ उतार, मागणी व पुरवठा इत्यादी गोष्टींचे ज्ञान असणे शेती व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी आवश्यक आहे.
1: निश्चितच सर, शेतीचं व्यवस्थापन आणि सिंहावलोकन हे नेमकं शेतकरी बांधवांनी कसं करावं?
0: शेतीचे व्यवस्थापन करीत असताना वेळेवर कामे करणे फार महत्वाचं आहे.
1: खरंच
0: प्रत्येक काम वेळेवर केले तरच त्यापासून आपल्याला फायदा मिळणार आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच तयारी करावी लागते. आता उदाहरण द्यायचं झालं तर पेरणी करायची म्हणलं की लगेच आपण तिफन घेऊन गेलं की लगेच पेरणी करता येत नाही. त्यासाठी आपल्याला पूर्व मशागत आणि इतर सर्व कामे केल्यानंतरच आपल्याला पेरणी करता येते. व एखादा निर्णय घेताना सर्वांचे म्हणणे विचारात घेऊनच निर्णय घ्यायला पाहिजे. विशेषतः निर्णय प्रक्रियेमध्ये पिकांची निवड, जाती इत्यादी बाबत सर्व कुटुंबाचा सहभाग असायला पाहिजे. अनुभवी शेतकऱ्यांचा आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपण ते निवडायला पाहिजे. आणि व्यवस्थापन कौशल्यामध्ये म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, मजुरांचं व्यवस्थापन, निविष्ठाचे व्यवस्थापन, त्याचबरोबर साधने आपल्याकडे जे आहेत त्याचे व्यवस्थापन, नंतर पैशाचे व्यवस्थापन, स्वतःचं व्यवस्थापन आणि कुटुंबाचं व्यवस्थापन इत्यादी सर्व घटक यामध्ये येत असतात. त्यानुसार आपण हे व्यवस्थापन करायला पाहिजे. आणि सिंहावलोकनच्या बाबतीमध्ये आपण विचारलं तर मागील वर्षी झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पुन्हा पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि चुकांची पुनरावृत्ती जर टळली तर शेती व्यवसायामध्ये फार लवकर सकारात्मक बदल दिसून येतील. शेतकऱ्यांनी शेती करीत असताना पिकांच्या लागवडीच्या खर्चाचा हिशोब न ठेवल्यामुळे आपल्याला नेमके कोणते पीक फायदेशीर आहे ते समजत नाही आणि वारंवार तेच आपण पीक घेतल्याने काय होतं, शेती ही तोट्यामध्ये येते. म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकाला किती खर्च लागला, उत्पादन किती निघाले, पर्जन्यमानाच्या नोंदी, कोणता वाहन आपण वापरला, किडी आणि रोगांचं प्रादुर्भाव कसा होता इत्यादी सर्व माहिती आपण डायरीमध्ये लिहून ठेवायला पाहिजे. शेतीचा उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी शेतीचा हिशोब ठेवणं फार महत्वाचं आहे. बरेचसे शेतकरी शेतीचा हिशोब न ठेवल्यामुळे आपल्याला फायदेशीर पिके कळत नाहीत. मग फायदेशीर पिके आपण पुढील वर्षी तेच पीक घेऊ शकतो आणि तोट्यामध्ये येणारे पिके आपण बाजूला ठेवू शकतो. दुष्काळी परिस्थितीत किंवा दीर्घकालीन पावसाचा जर खंड पडला तर कोणते वाहन चांगले येते याची माहिती सुद्धा आपल्याला त्यापासून मिळू शकते आणि पुढील संभाव्य नुकसान आपल्याला टाळता येते.
1: निश्चितच.
0: त्याचबरोबर शेतकऱ्यांनी काटेकोर शेतीचा म्हणजे ज्याला आपण प्रेसिजन फार्मिंग असं म्हणतो अवलंब करायला पाहिजे. म्हणजे शेती व्यवसायामध्ये निविष्ठांचा वापर करीत असताना योग्य वेळी योग्य त्या मात्रेत आणि योग्य त्या ठिकाणीच बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, पाणी दिल्या गेले तर त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. तसंच ते इतर ठिकाणी दिल्या गेल्यामुळं अपव्यय पण होतो किंवा नुकसान पण होतं आणि अनावश्यक खर्च सुद्धा आपला वाढतो. अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन आणि सिंहावलोकन हे सूत्र जर आपण शेती व्यवसायामध्ये जर वापरले तर निश्चितच आपले शेतीचं उत्पादन हे वाढणार आहे.
1: निश्चितच सर. म्हणजे अतिशय ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाचं नियोजन करत असताना लक्षात ठेवायला पाहिजे हे तर तुम्ही सांगितलं आणि नेमकं आपण सिंहावलोकन देखील कशा पद्धतीने करायला पाहिजे, नियोजन आपलं कसं असायला पाहिजे आणि सुरुवातीपासूनच जर नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करत गेलो तर निश्चितच आपल्याला या माध्यमातून उत्पादनात वाढ आपली होईल, नाही का सर?
0: हो.
1: शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाची पेरणी करत असताना कोणती योग्य वेळ साधणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी कोणत्या महत्वाच्या बाबी विचारात घ्याव्यात?
0: पेरणी योग्य पाऊस होताच म्हणजे जून महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे 75 ते 100 मिलीमीटर जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेस वापसा आल्याबरोबर आपण पेरणी करायला हरकत नाही. त्याच्या अगोदर थोडा पाऊस जरी पडला तर लगेच आपण पेरणी करायला घाई करू नये. त्याचबरोबर घरचं बियाणं जर आपण वापरणार असाल तर काही पिकांची आपण धूळ पेरणी करू शकतो हवामान अंदाजाच्या घेऊन, आणि घरचं बियाणं जर वापरणार असाल तर मग

0: बीज प्रक्रिया आवश्यक करावी, रायझोबियम, पीएसबी किंवा एझोटोबॅक्टर त्या त्या पिकांच्या ह्याच्यानुसार, आणि खताची मात्रा ही पेरूनच द्यायला पाहिजे, शिफारशीप्रमाणे पेरूनच द्यायला पाहिजे. तणनाशकाचा वापर हा म्हणजे जर आपण प्री इमर्जन्स ज्याला म्हणतो आपण, उगवणीपूर्वी जर आपल्याला करायचं असेल तर पेरणीनंतर लगेच 2 ते 3 दिवसांमध्ये करायला पाहिजे, म्हणजे पिकांच्या उगवणीवर परिणाम होणार नाही. पेरणी ही उताराला आडवी करायला पाहिजे, शक्यतो पूर्व पश्चिम दिशा निवडावी म्हणजे खरीपासाठी. आणि सोयाबीनची आणि इतर पिकांची पेरणी आपण बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने करावी, आंतरपीक घ्यावे. त्याचबरोबर सभोवताली 1 किंवा 2 सापळा पिके आपण घेऊ शकतो, जेणेकरून किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा आटोक्यात येईल. उदाहरणार्थ मका, एरंडी, भेंडी, चवळी किंवा झेंडू या 1 किंवा 2 पिकांच्या काही ओळी आपण सभोवताली जर पेरल्या तर संभाव्य किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा कमी व्हायला मदत होणार आहे.
1: निश्चितच, म्हणजे वारंवार सर आपण शेतकरी बंधूंच्या कानावर टाकत असतो की पेरणी करण्याच्या अगोदर कोणत्या गोष्टींवर शेतकरी बांधवांनी लक्ष ठेवायला हवं, नाही का? सोबतच सर, आता खरीप हंगाम जो आता येणार आहे तर त्या खरीप हंगामामध्ये पिकांची निवड देखील खूप महत्वाची आहे की त्या माध्यमातून त्यांचं उत्पादन हे त्यांना शाश्वत करता येईल, तर त्यासाठी काय माहिती तुम्ही शेतकरी बांधवांना सांगाल?
0: येत्या खरीप हंगामासाठी पिके निवडत असताना जमिनीचा प्रकार कोणता आहे, हवामान, बाजारभाव, भांडवल आणि साधन सामुग्री आपल्याकडे कोणकोणती आहे या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. एकाच पिकावर जास्त क्षेत्र घेण्यापेक्षा, सोयाबीन किंवा कापूस एकच पीक घेण्यापेक्षा, शेतकऱ्यांनी जर 3 ते 4 पिके जर घेतली थोड्या थोड्या क्षेत्रावर, तर संभाव्य जो धोका आहे आपल्याला तो टाळता येईल. तर उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपल्याकडे 4 एकर शेती आहे, तर 1 एकर मध्ये मूग किंवा उडीद घ्यावे. पिकं निवडताना हे विविध कालावधीचे असायला पाहिजे, म्हणजे हे मूग घेतला आपण तर 65 ते 70 दिवसांमध्ये तयार होतो. मधुमका दुसऱ्या 1 एकर मध्ये मधुमका आणि काही भाजीपाला घ्या, तर मधुमका हे 75 ते 80 दिवसांमध्ये तयार होते. भाजीपाल्याला 1.5 महिना, कोथिंबीर सारखे जे छोटं घेतलं पीक आपण तर 45-50 दिवसापासून सुरू होतं. त्याच्यानंतर 3 एकर मध्ये आपण सोयाबीन अधिक तूर हे आंतरपीक घेऊ शकतो, आणि 4 एकर मध्ये आपण बीटी कापूस आणि तूर हे आंतरपीक जर घेतलं तर अशा प्रकारे म्हणजे विविध कालावधीमध्ये येणारे पिकं जर आपण घेतले तर मध्ये पावसाचा जर कुठं खंड पडला तर त्यामुळं एकाच पिका जर घेतला आपण तर ते पूर्णच पिकाचं नुकसान होईल. परंतु इथं तसं होणार नाही. आपण 3 ते 4 पिके घेतल्यामुळं जर समजा पावसाचा खंड 1 महिन्याने जर पडला तर ते मूग तरी आपल्या हाती येईल, मधुमक्का असे वेगवेगळ्या कालावधीचे पिकं घेतल्यामुळे आपण पावसाच्या लहरीपणावरती सुद्धा या ठिकाणी आपण मात करू शकतो. अशा प्रकारे जर आपण खरीप हंगामामध्ये पिकांची जर निवड केली तर निश्चितच आपलं शाश्वत उत्पादन मिळणार आहे आणि जो धोका जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कमी करता येईल.
1: खरंच आहे सर. आता उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी ही संकल्पना जर आपल्याला साकारायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन त्यांचं जीवनमान देखील उंचावेल?
0: की शेतकऱ्यांना जर शाश्वत उत्पादन आणि आर्थिक नफा जर मिळवायचा असेल तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की पीक पद्धती सोबत कृषीपूरक व्यवसायाची सांगड घातलीच गेल्या पाहिजे, म्हणजे शेती तिथे जोडधंदा हा कन्सेप्ट हा असायलाच पाहिजे, तरच आपल्याला उत्पादनामध्ये शाश्वतता येणार आहे. आता कृषीपूरक व्यवसायामध्ये आपल्या गरजेनुसार किंवा भांडवलानुसार आपण निवडू शकतो. त्यात सर्वात 5-6 जे उद्योगधंदे जे चांगले आहेत त्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, शेळी पालनला खर्च कमी लागणार आहे, फूल शेती आपल्याकडे जर समजा सिटी जवळ असेल तर फूल शेती सारखा चांगला पर्याय आहे, रेशीम उद्योग आहे, कुक्कुटपालन, कृषी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, अशा प्रकारे आपल्याला जे योग्य वाटतो किंवा आपल्याकडे जे कच्चा माल जसा आहे त्याप्रमाणे जर आपण एखादा पूरक व्यवसाय किंवा जोडधंदा जर निवडला तर त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन जे मिळणार आहे. त्याचबरोबर शेत तेथे शेततळे जशी ही संकल्पना आहे त्यानुसारच शेत तेथे जोडधंदा पण आवश्यक आहे. शेततळ जर असेल आपलं घेतले तर त्या ठिकाणी आपण मत्स्यपालन सुरू करू शकतो. भूजल साठा वाढवणं ही काळाची गरज आहे. मूलस्थानी मृद व जलसंधारणाची कामे हाती घ्यायला पाहिजे. विहीर फेरभरण, कूप नदीका पुनर्भरण, पिकांना मोकाट पद्धतीने पाणी न देता आपण ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करायला पाहिजे. आता आपल्याला कल्पना असेल की शेततळ्यामध्ये जवळपास 35%

0: पाण्याचं बाष्पीभवन होतं, म्हणजे पाणी हे बाष्पीभवनाद्वारे उडून जात. त्यावर जर आपण सोलर पॅनल बसवलं तर पाण्याचा होणारा अपव्यय टाळणार आहे आणि लोड शेडिंगचा जो प्रश्न आहे तो सुद्धा कायमचा सुटणार आहे. तसेच शेतामध्ये बोर जवळ आपण सोलर कृषी पंप बसवायला हरकत नाही. गट शेती किंवा करार पद्धतीच्या सहाय्याने आपण शेती करून लागवडीचा खर्च हा कमी करता येतो. सेडनेट आधारित सेंद्रिय भाजीपाला जर आपण घेतला किंवा फुल शेती केली तर हवामान बदलामुळे उदाहरणात गारपीट किंवा दुष्काळ अवकाळी पाऊस किंवा धुके मध्येच येतं तर यापासून होणारं नुकसान हे टाळता येणार आहे आपल्याला. काही क्षेत्र आपण जर समजा सेडनेटवर सेंद्रिय भाजीपाला घेतला तर यापासून आपल्याला बचाव करता येणार नैसर्गिक आपत्तीपासून. महिलांना आपण बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. म्हणजे शिलाई मशीन, पापड उद्योग, लोणचे म्हणा, अगरबत्ती, मेणबत्ती तयार करणे, हळद मिरची कांड पिठाची गिरणी, अशा प्रकारे जर छोटे छोटे कुटीर उद्योगाचं जर त्यांना आपण स्वावलंबी बनवलं तर त्यापासून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी उत्पादन मिळणार आहे. तर मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाद्वारे शेती करायला पाहिजे. जसं आता आपल्याकडे कस्टम हायरिंग सेंटर झालेले आहेत, म्हणजे भाडे तत्वावर आपण ट्रॅक्टर कृषी अवजारे घेऊन सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. पीक विमा अवश्य काढायला पाहिजे. जी जोखीम जी आहे, नुकसान जे होणार आहे ते पीक विम्यामुळे आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर बाजार कमी असेल तर धान्य आपण शासकीय गोदामात किंवा वखार महामंडळामध्ये साठवलं आणि जेव्हा भाव चांगला येईल त्यावेळेस जर विकलं तर आपल्याला चांगलं उत्पादन किंवा चांगला नफा मिळणार आहे. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं किंवा हे सूत्र जर अवलंबली तर उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी व्हायला फार काळ लागणार नाही.
1: खरंच आहे सर. आणि ही संकल्पना जर आपल्याला प्रत्यक्षात उतरवायची असेल तर त्यासाठी आता जे तुम्ही उपाय सांगितले की अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी जे छोटे छोटे कुटीर उद्योग आहेत, शेतीपूरक उद्योग आहे, याचा उपयोग जर शेतकरी बांधवांनी करून घेतला तर त्यांचं उत्पन्न हे शाश्वत होण्यासाठी अजून छान असा मार्ग त्यांना मिळेल. तर सर, शेवटी सारांश रूपात शेतकऱ्यांना येणारा जो खरीप हंगाम आहे तर तो यशस्वी होण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: तसं पाहिलं तर मानवी जीवन आपण हे जर बघितलं तर हे जसं जन म्हणजे हे लोकसंख्या आली तसं पाच जवळ अवलंबून आहे. म्हणजे कसं जमीन, जंगल, जल, जनावरे आणि जैवविविधता म्हणजे वनस्पती, सर्व हे पाच घटक जे आहेत याच्यामध्ये समतोल साधणं फार महत्वाचं आहे. आणि समतोल साधून संतुलन आणि त्याचं संवर्धन करणं हे सुद्धा फार महत्वाचं. चारोळी एक आठवते की शेवटी या खरीप हंगामासाठी थेंब थेंब पाण्याचा आडवा, धरणी मातेचा भूजल साठा वाढवा, कण कण मातीचा थोपवा, जमिनीची होणारी धूप थांबवा, शेतात व पडीक जमिनीत वृक्ष लावा, हवामान बदलाचे दुष्परिणाम थोपवा, एकात्मिक शेती पद्धती आपल्या शेतात राबवा आणि आपले जीवन सुखी एवं समृद्ध बनवा. अशा प्रकारे हे आपण आपल्या या खरीपाचं या हंगामासाठी जर तयारी चांगली केली तर जसं सुरुवातीला मी सांगितलं की शेती तिथे जोडधंदा असल्याशिवाय आपली शेती आपल्याला परवडणार नाही किंवा शाश्वत होणार नाही. निसर्गाकडे चला हा सुद्धा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. पर्यावरणाचा ऱ्हास नाही होणार किंवा निसर्गाला उरबाडू नका अशा प्रकारचे जर आपण टाळलं तर आज जे होणारा हवामान बदलामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे याचे संभाव्य दुष्परिणाम सुद्धा आपल्याला टाळता येतील. निसर्गाकडे जसं परोपकाराची भावना आहे, तो जसा दातृत्वाची भावना आहे, तशा प्रकारे जसं आपला निसर्ग सर्व काही देतो त्यानुसार आपण आपल्या भविष्यातील किंवा भावी पिढीला जर आपण काही अशाच प्रकारचं परोपकार वरती जर अवलंबिली तर त्यापासून निश्चितच भावी पिढींचं सुद्धा चांगलं होणार आहे. अशा प्रकारे जर आपण येणाऱ्या खरीप हंगामामध्ये चांगल्या प्रकारे जर नियोजन, व्यवस्थापन आणि सिंहावलोकन या त्रिसूत्रीचा जर अवलंब केला तर येणारा हा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांना निश्चितच चांगला जाणार आहे. शेवटी सर्व शेतकरी बंधू येणारा खरीप हंगामाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.
1: अगदी सर. जाता जाता जो महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना दिलेला आहे, कवितेच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी बांधवांना जो संदेश दिलाय की पावसाचं पाणी अडवणं असेल, जमिनीची सुपीकता जपणं आणि हवामानानुसार आपल्या पिकाची निवड करणं, ह्या त्रिसूत्रीचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला ही शाश्वत शेती ही आपल्याला करता येईल आणि खरीप हंगामाचं अगदी चांगल्या प्रकारे पूर्व मशागतीच्या माध्यम

0: माध्यमातून शेतकरी बांधवांनी छान अशी तयारी केली आणि तुम्ही जे छोट्या छोट्या मुद्द्यांच्या मार्फत प्रत्येक शेतकरी बांधवांना जागृत केलेलं आहे की कशा प्रकारे जर आपण कामाचं नियोजन व्यवस्थित असेल तर आपला येणारा हंगाम आहे खरीप हंगाम हा यशस्वी जाईल आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून चांगली अशी आर्थिक समृद्धी देखील येईल. सोबतच कृषीपूरक व्यवसायांची साथ जर शेतकरी बांधवांनी निवडली तर त्या माध्यमातून देखील आपल्याला उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी ही जी संकल्पना आपल्याला प्रत्येकाला साकार करायची आहे त्यासाठी देखील खूप अशी मदत होईल. सर, आजच्या कार्यक्रमात आपण महत्वपूर्ण अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविली, त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कार्ले, प्राध्यापक कृषी विद्या, अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

रंजना शिंदे आणि सहकार्यांनी गायलेलं आताचं गाणं होतं प्रकाश पवार यांचं. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. आणि याबरोबरच श्रोते भावधारा कार्यक्रम संपला.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबवून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
2: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
1: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागद

कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही, असं चोकलिंगम म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीमा भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे, असं शाह म्हणाले. ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखीन 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी.व्ही. कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखीन काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वनअधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये, असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 196 धावा झाल्या होत्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री

नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

संतोष तिवासकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं श्रोते हो आपण ऐकलीत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता 8:30 वाजलेले आहेत रात्रीचे. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया छाया वानखेडे यांना.

सुभदा देशपांडे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या, त्यानंतर ठीक 9 वाजता न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आणि भेटूया रात्री 10 वाजता नादब्रह्म कार्यक्रम ऐकण्यासाठी. आजचा नादब्रह्म ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे आणि पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकता येणार आहे. तेव्हा भेटूया 10 वाजता. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.